नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 20 जून 2026. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

रवींद्र साठे यांच्या आवाजातला श्लोक आपण ऐकलात. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नामदेव महाराज यांची ही रचना. गायक कलाकार आणि संगीतकार आहेत किशोरी आमोणकर.

संत नामदेव महाराज यांची रचना आपण ऐकलीत. गायक कलाकार आणि संगीतकार होत्या किशोरी आमोणकर. अमृतधारा भक्ती संगीतावर आधारित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांक नील यांनी संगीतबद्ध केलेली रवींद्र साठे यांच्या आवाजातली ही रचना.

रवींद्र साठे यांच्या आवाजातली शांकनील यांनी संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भक्तिगीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. थोड्याच वेळात म्हणजे 6:40 शोभिवंत माशांच्या संगोपनाच्या पद्धती याविषयीची माहिती कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये. दैनंदिन जीवनासाठी योग, योगशिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती. भाग 14 सादरकर्ते विजय भुयार. त्यानंतर दिनविशेष 7:00 ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात नम्रता हा संपदा संत यांचा वैचारिक बंध. 7:25 दिलखुला. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली. 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम. त्याचबरोबर 8:15 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. श्रोतेहो 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 गीतबहार. 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा, यामध्ये नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या

0: जुलियस सीझर या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय, त्यानंतर जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं प्राणायाम मानसिक संतुलन याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती, 10 वाजता आपकी पसंत, 10:30 वाजता लोकसंगीत, 11 वाजता रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा 384वा भाग, गायक कलाकार ए हरिहरन, त्यानंतर गाता रहे मेरा दिल। बारा वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू। 5:30 वाजता युवावाणी, यामध्ये जागतिक योग दिवसानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी मारलेल्या गप्पा। 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात रामराम पाहुणं हा कार्यक्रम। श्रोते हो, नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील। ही होती आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वार्ता।
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया शोभिवंत माशांच्या संगोपनाच्या पद्धती याविषयी माहिती। आज या माहितीचा पहिला भाग।
2: मंडळी, शोभिवंत माशांच्या व्यवसायातून रोजगार निर्मितीला संधी आहे। शहरांमध्ये शोभिवंत माशांच्या व्यापारात दरवर्षी वाढ होताना दिसते। मंडळी, शोभिवंत माशांच्या संगोपनासाठी मत्स्यालयातलं पाण्याचं तापमान 20-30 अंश सेल्सिअस असायला हवं। पाण्याची पारदर्शकता, पुरेसा प्रकाश, माशांची योग्य संख्या आणि पाण वनस्पतीच्या वापरामुळं शेवाळ तयार होतं। ते कमी करण्यासाठी पाणी बदलावं लागतं। पाण्यात 3-4 शिंपले ठेवावेत। मत्स्यालयाला 8-10 तास प्रकाश आणि 3-4 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी आपण ठेवायला हवं। मंडळी, शोभिवंत मत्स्यपालनाच्या पद्धती जाणून घेत असताना इनडोर युनिटमध्ये कमी आकाराच्या जागेमध्ये हे शक्य असतं। घरातली एखादी खोली किंवा पडवीमध्ये मत्स्य संवर्धन करता येतं। मत्स्यबीज उत्पादन आणि संवर्धनासाठी वेगवेगळ्या आकारांच्या काचेच्या टाक्यांमध्ये मत्स्य संवर्धन केलं जातं। जास्त किंमत मिळवून देणाऱ्या मत्स्य प्रजातींचे बी उत्पादन आणि संवर्धनासाठी या प्रकारचं युनिट योग्य आहे। यार्ड स्केल युनिट, या प्रकारामध्ये युनिट पडवी किंवा अंगण या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असेल तर करता येणं शक्य आहे। यासाठी 1000-2000 चौरस फूट जागा योग्य आहे। यात प्लॅस्टिक पूल आणि FRP टाईम ठेवून मत्स्य संवर्धन करता येतं। मत्स्यबीजाचे विक्री योग्य आकारापर्यंत संवर्धन करण्यासाठी या प्रकारचं युनिट योग्य आहे। जास्त संख्येमध्ये पिलं देणाऱ्या माशांच्या संगोपनासाठी ही पद्धत योग्य आहे। एंजल, गोल्डफिश, बार्ब, गुरामी, टेळा संवर्धनासाठी हे युनिट उपयोगी आहे। आता जाणून घेऊया सिमेंट तलाव युनिट। मंडळी, वेगवेगळ्या आकाराचे तलाव बांधून मत्स्यबीज संगोपन करता येतं। यार्ड स्केल युनिटपेक्षा थोडी मोठी जागा उपलब्ध असेल तर अशा प्रकारचं युनिट बांधून मत्स्य संवर्धन करणं योग्य ठरतं। साधारणपणे 5000 चौरस फुटापर्यंत जागेमध्ये या प्रकारे एक चांगलं युनिट बांधता येतं। सिमेंट तलाव युनिट बांधण्यासाठी सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असतो, पण याद्वारे सर्व प्रकारच्या माशांचं संवर्धन विक्री योग्य करण्यापर्यंत करता येतं आणि यातून मिळणारं उत्पन्न देखील जास्त आहे। प्लॅस्टिक अस्तरीकरण तलाव युनिट। मंडळी, बारमाही पाण्याचा स्रोत आणि 5-10 गुंठे आकाराची मोकळी पडीक जमीन जर उपलब्ध असेल तर कमी गुंतवणूक करून मत्स्य संवर्धन करण्यासाठी या प्रकारचं युनिट आदर्शवत आहे। हे युनिट जागेचा आकार आणि क्षेत्रफळाप्रमाणे 5-10 मीटर लांब, 1.5-2 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल असं तलाव तयार करून त्यामध्ये 250-350 मायक्रॉन जाडीचं प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यात येतं। तलावाच्या एका बाजूनं पाईपलाईनद्वारे पाणी घेण्याची व्यवस्था करायला हवी। विरुद्ध बाजूनं अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी पाईप बसवायला हवा। यामुळं तलावामध्ये 100-120 सेंटीमीटर पाणी पातळी राखता येते। पाणी बदलणं देखील सहज शक्य होतं। माशांना नैसर्गिक शत्रूपासून संरक्षण मिळवण्यासाठी संपूर्ण युनिटला शेडनेट वापरून

0: आच्छादित कराव. पिलं देणारे मासे तसंच कोई कार्प, गोल्ड फिश, गुरामी, बार्ब अशा प्रकारच्या माशांच्या संवर्धनासाठी हे युनिट योग्य आहे. कमीत कमी माफक खर्चात कमी जागेत आणि कमीत कमी साधन सामग्री वापरून अत्यंत सोपं तंत्रज्ञान वापरून माशांचं संवर्धन करणं या युनिटमध्ये शक्य आहे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण शोभिवंत माशांच्या संगोपनाच्या पद्धती याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा पहिला भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:45 झाली आहेत.
4: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.

श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न, अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे, सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने, प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोगप्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रियाप्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया, पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करू.

घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासने, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासने, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.

0: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
3: परिसर.
4: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
5: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्त्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्त्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुऊन वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घनकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालये आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जलप्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते.

0: नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया, धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
4: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
3: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा एआय रिपोर्ट, तो भी फास्टात.
4: दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 940-440-8000.
2: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, हे प्रायोजित कार्यक्रम आपण आजच्या या प्रसारणात ऐकू शकाल.

श्रोते हो, आजचे काही दिनविशेष। किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर यांचा आज जन्मदिन आहे। कुंडलच्या निर्जन माळावर किर्लोस्कर ब्रदर्स हा कारखाना त्यांनी उभा केला आणि किर्लोस्कर हे नाव उद्योग क्षेत्रासाठी स्फूर्तीदायक असं ठरलं। मृदुंगवादक तबलावादक गोविंदराव बरहाणपूरकर यांचा आज स्मृतिदिन आहे। मराठीतले पहिले शायर असं ज्यांना म्हटलं जातं ते वासुदेव वामन उर्फ भाऊसाहेब पाटणकर यांचा आज स्मृतिदिन आहे। ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा आज स्मृतिदिन आहे। अभिनेत्री नसीम बानू यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे।

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पद्मविभूषित पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांचा आज स्मृती दिन आहे. निसर्ग संरक्षक चळवळीचे जनक असलेल्या सलीम अलींनी पक्ष्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास केला. आणि हे करताना पक्षी हे सजीव साखळीतीलच एक घटक आहेत याकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. पक्षी आणि निसर्ग निरीक्षणासोबतच भारत हा शेतीप्रधान सुद्धा देश आहे, त्यामुळे या पक्षीतज्ञानं शेतकऱ्यांचे शत्रू कीटक पक्षी कीटकांचे भक्षक म्हणून जंगल आणि शेती वाचवायची असेल तर पक्षी हे जगले पाहिजेत असा दृष्टिकोन ठेवला. श्रोतेहो, आयुष्यभर केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारनं त्यांना पद्मविभूषण या पदवीनं सन्मानित केलं. जागतिक स्तरावरही त्यांचा विशेष गौरव झाला. आज 20 जून, आजच्याच दिवशी 1987 साली

ही त्यांचा विशेष गौरव झाला. आज 20 जून आजच्याच दिवशी 1987 साली त्यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन.

काही दिनविशेष आपण जाणून घेतलेत. आचार्य विनोबा भावे म्हणतात, कर्माच्या जोडीला आंतरिक मेळ हवा, तेल आणि वात यांच्या जोडीला ज्योत आली म्हणजेच प्रकाश पडतो. कर्माच्या जोडीला विकर्म आलं की निष्कामता येते. दारूला बत्ती लावली तरच स्फोट होतो, त्या दारूतून शक्ती निर्माण होते. कर्म ही वस्तू या बंदुकीच्या दारूसारखी आहे, तिथे ज्योत लागली तरच कार्य होतं. आचार्य विनोबा भावे.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो ठीक 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र प्रसारित करीत आहोत साहित्यविषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके. याअंतर्गत आज ऐकूया नम्रता हा संपदा संत यांचा वैचारिक बंध.

बासी मर्ढेकरांनी आपल्या काव्यात म्हटलं आहे की धैर्य दे अन नम्रता दे, दे धरू सर्वास पोटी. परमेश्वराकडे पसायदान मागत असताना जीवनातील जे जे सत्य आहे ते पाहण्याचं सामर्थ्य माझ्याकडे असू दे. कदाचित ते कटू सत्य असेल, पण अखेरीस सत्य तेच माझ्या काव्यामध्ये उतरू दे. यासाठी धैर्य तर पाहिजेच, पण त्याचबरोबर सर्व लोकांना आपलंसं करण्यासाठी विनम्रताही माझ्याजवळ असू दे. ज्ञानेश्वरांनी परमेश्वराकडे आध्यात्मिक पसायदान मागितलं, तर मर्ढेकरांनी वाङ्मयीन. त्यातूनच त्यांची विनयशीलता दिसून येते. आजच्या काळात जर आपण पाहिलं, अरेला कारे म्हणण्याची वृत्ती दिसून येते. अगदी साध्या साध्या क्षुल्लक गोष्टीवरून सुद्धा माणसं एकेरीवर येतात, पण व्यवहारात आपल्याला असं वागून चालत नाही. विनोबांनी तर जशास तसे याचा अर्थ तोडीस तोड असा सांगितला आहे. दुश्मनाच्या सवालात 5 शेर राग असेल तर आपल्या जबाबात 5 शेराहून कमी प्रेम नसावं. बुराईला भलाई, कंजूषपणाला दिलदार, खोट्याला खरं आणि क्रोधाला प्रेमानं जिंकावं ही उदाहरणं आपल्याला काय सांगतात? जशास तसं या न्यायानं नेहमीच वागून चालत नाही. म्हणून तर आपण म्हणतो, जो नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. खरोखरच विनयशील वृत्ती दुसऱ्याचं मन जिंकून घेते. जीवन यशस्वी होण्यासाठी सद्गुण, सदाचार, सचोटी, प्रामाणिकपणा, बुद्धिचातुर्य, नीतिमत्ता, जिज्ञासा, प्रयत्न, जिद्द, धैर्य या गोष्टींची ज्याप्रमाणे आवश्यकता आहे त्याप्रमाणे नम्रतेचीही गरज आहे. कारण नम्रता किंवा विनयशीलता सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रात उपयोगी पडते. माणूस कितीही मोठा झाला, विद्वान झाला, तरी त्याच्याकडे नम्रता नसेल तर त्याच्या व्यक्तिमत्वाला नकळत का होईना गालबोट लागतं. म्हणून तर म्हणतात ना, विद्या विनयेनं शोभते. दुसऱ्याच्या अंतरंगात शिरता येतं. या विनयशील वृत्तीच्या जोरावर साक्षात इंद्रानं आपलं गेलेलं राज्य परत मिळवलं. मी म्हणेन ती पूर्व दिशा अशा मस्तीत वागून चालत नाही. मग गर्वाचं घर खाली अशी स्थिती होते. आपण देवळात जातो, तेथील प्रवेशद्वार सुद्धा छोटं असतं. ते का? तर भक्तांनी आत प्रवेश

0: करताना विनम्र होऊनच देवाचं दर्शन घ्यावं. आजकालच्या मुलांना एखाद्या मोठ्या व्यक्तीला नमस्कार कर म्हटलं तर त्यांना पाया पडायला लाज वाटते. काही वेळा तर ऐकल्या न ऐकल्यासारखं करतात. मला आठवते माझी आजी तर मला नेहमी म्हणायची, नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाख मोलाचा. कोणतीही गोष्ट आत्मसात करायची असेल तर त्यासाठी नम्रता हवीच. साधी काडीपेटी किंवा अगरबत्ती पेटण्यासाठी सुरुवातीला झुकते, नम्रता धारण करते आणि मगच वातावरण सुगंधित करते. मारुती सुद्धा अनन्य भावाने प्रभू रामचंद्राला शरण गेला म्हणूनच श्री रामभक्त हनुमान म्हणून ओळखला गेला. या सर्व उदाहरणातून नम्रतेचं महत्त्व लक्षात येतं. अर्थात विनयशीलता म्हणजे लाचारी पत्करणं किंवा स्वाभिमान गमावणं नव्हे. स्वाभिमान असावा पण अहंकार नसावा, कारण अहंकाराचा शेवट हा दुःखात अधपतनात होतो. नम्रता हा सात्विक गुणाचा आविष्कार आहे. साने गुरुजी तर म्हणतात नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. म्हणूनच व्हावे एवढे लहान, व्हावे एवढे लहान, सारी मने कळो यावी, लाभावा प्रेमाचा जिवाळा, पाषाणाची फुले व्हावी, पाषाणाची फुले व्हावी.
1: नम्रता हा संपदा संत यांचा वैचारिक बंध आपण ऐकलात ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर आणि हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा.
1: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. यानंतर काही माहिती, जाहिराती आणि संदेश आणि त्यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणार.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:10 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर, महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे, उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
2: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाले युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
1: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या

अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे, असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4,00,000 अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22,00,000 अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2,00,000 अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं एनटीएनं कळवलं आहे. नीट यूजी पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीएनं 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम, शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात

0: अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासू नेतृत्व, माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्य सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
3: पत्रोत्तरांची खुमारी,
4: अनुभवांची शिदोरी,
3: हिंदी मराठी गाणी,
4: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
1: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
2: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झाला.
1: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
2: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
1: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
2: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
1: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
0: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.
3: पंचगंगा बँक, आपली पंचगंगा बँक.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: रुचिराची एवन चटणी,
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
8: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी.

श्रोतेहो, 21 जून म्हणजे उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. धावपळीच्या जीवनात ताण, चिंता, स्पर्धा वाढताना मनशांती हरवली आहे आणि त्यासाठी योग आणि संगीत यांची साधना आपल्याला मदत करू शकते. या दोन्हीचा समन्वय साधून आपण आयुष्य आनंदी जगू शकतो. याविषयीची आपली मतं आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगमध्ये आपण सांगू शकाल. वेळ आहे 10:30 आणि फोन नंबर 02-31-2562-24. जरूर फोन करा आज 10:30 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोत्याहो 7:25 होत आहेत. दिलखुलासा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एल्निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याच्या ग्रहणाची दाट शक्यता आहे. पण त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे, त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या

0: संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं.
1: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
0: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्र त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
1: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतं?
0: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जी आहे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
1: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
0: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहायचं झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये स्थानिक वितरणामध्ये ही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतो, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळं रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड थांबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाचे विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जेची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस जो कोरडा ऋतूच्या दरम्यान रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेडिसिडे असेल,

0: पुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे, जेणेकरून हृदयमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यावरती फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोरदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशीर आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2-4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130-150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्यानं विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 73, रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्यानं उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल, कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल, वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस थांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल, उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी फुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणीही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15-20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2-3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5-6 रोपं लावावी जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2-3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देणार त्यावेळी खळणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास नॅट पद्धतीनं किंवा रोहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावरती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी.
0: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्येही दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्या फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला भातामध्ये पाणीपाती व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्रोत असतील बाह्य स्रोतातून पाणी घेऊन वृक्षासिंचन करून पाणीपाती मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5-5 सेंटीमीटर पाणीपाती ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस प्रक्रिया अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता खचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस उंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि उंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5-10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. ते सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं हंगामाच्या उतरावर दुष्काळाला

0: लवकर पाऊस निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच्युरिटी काढणीची पक्वता न घ्याया धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे, रेसिड्युअल मॉइश्चर आहे, ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: सर, सध्या आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्यात सुद्धा पोटाचा कॅन्सर होण्यामागे बऱ्यापैकी वाढ झालेली आपल्याला दिसतीये, तर या सगळ्यामागे कारण काय आहेत आणि हे आपण टाळू शकतो का?
3: कसं आहे की कॅन्सर म्हणजे काय, तर शरीर जेव्हा अनैसर्गिकरित्या वागायला लागतं त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का एखादी गोष्ट तुम्ही नैसर्गिकरित्या वापरली तर काही प्रॉब्लेम येत नाही. जोपर्यंत तुम्ही निसर्गाच्या बरोबर चालता तोपर्यंत काही होत नाही. पण निसर्गाच्या विरोधात तुम्ही जायला लागला तर मात्र शरीराचं वातावरण बिघडायला लागतं आणि मग शरीर अनैसर्गिकरित्या बिहेव करतं, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का आपण बघितलं याच्यामध्ये नैसर्गिक पॅटर्न मध्ये, तर साधारण रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत आपलं मेंटल डिटॉक्सिफिकेशन होत असतं. त्यानंतर 1 ते 3 लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. आणि आता बरेच जण झोपताना रात्री 1 आणि 2 वाजता झोपतात, मग त्यामुळे तुमचं मेंटल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही आणि फिजिकल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही. आणि मग त्याच्यामुळे कसं, आता आपण बघतो की फॅटी लिव्हर वगैरे प्रकार वाढत चाललेले आहेत, मग त्यासाठी लिव्हर क्लिन्झिंग करा आणि हे करा ते करा म्हणतात. पण बेसिकली तुम्ही त्याला स्वतःला काम करायला जर का वेळ दिला तर काही इतर गोष्टींची गरजच नाहीये. आणि लिव्हर हा शरीराचं पूर्ण वातावरण काय करत असतो, बॅलन्स करत असतो, आणि त्याला जर का प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन नाही झालं तर शरीर मात्र काय होतं, अननॅचरल बिहेव्ह करायला सुरुवात करतो.
2: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: म्हणजे आता कसं होतं की म्हणजे लिव्हर जे आहे ते पचनासाठी काम करत असतं, पित्त सुद्धा पचनासाठी काम करत असतं. म्हणजे पोटामध्ये जे झालेलं ऍसिड आहे त्याला न्यूट्रलाइज करायचं काम पित्त करत असतं. त्याच्यामध्ये दुसरं जर का खाण्यामध्ये बघितलं तर आपण हल्ली प्रचंड केमिकल वापरतो. म्हणजे म्हणतो ना की धान्य वाढवण्यासाठी फर्टिलायझरचा वापर केला जातो, नंतर ते टिकत नाही म्हणून मग त्यासाठी पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो, जंतुनाशकांचा वापर केला जातो. आपण जे काही पॅक फूड खातो त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना प्रिझर्वेटिव्ह करण्यासाठी अनेक विषारी केमिकल आहेत, पण मग त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याचं

0: प्रमाण बाबा लिमिटमध्ये ठेवा असं सांगितलं होतं, परंतु नंतर कोण टेस्टिंग करतं त्याचं प्रमाण पण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं. आणि तुम्ही जरी या सगळ्या गोष्टी खाल्ल्या तरी सुद्धा शरीर मात्र ते काही ऍक्सेप्ट करत नाही, आणि मग त्यामुळे शरीर काय करतं या सगळ्या गोष्टीला जाळून टाकायचा प्रयत्न करतं आणि एक्सेस ऍसिड तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग हे एक्सेस ऍसिड काय करणार आहे, पोटाला जाळून टाकणार आहे, आणि मग त्यांनी एक्सेस ऍसिडमुळे मग पोट काय होणार, इरिटेट होणार आहे, आणि मग त्याच्यातून अनवॉन्टेड ग्रोथ होणार, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्याचप्रमाणे जेव्हा ही एक्स्ट्रा ऍसिडिटी जेव्हा वाढायला लागते बरोबर ना, त्यावेळेला शरीर त्याला पुढे जाऊ देत नाही, म्हणजे पोटाच्या पुढे लहान आतड्यात त्याला एंट्रीज करू देत नाही. आणि मग अशा वेळेला आपण ऍसिडिटी कमी नाही करत, आपण काय करतो तो गाड तिथे अडवतोय म्हणून मग इथे ऍसिडिटी वाढते ना, तर त्या गाडलाच मारून टाका. मग एच पायलोरी प्रॉब्लेमॅटिक आहे बाबा, मग एच पायलोरीला मारून टाका, आणि मग तो एच पायलोरी तुम्ही म्हणजे इनहिबिट करून टाकला की मग ते सगळं ऍसिड जातं पुढे लहान आतड्यांमध्ये, आणि ओव्हरऑल सगळ्याच आतड्याची वाट लागते, आणि त्याच्यातून काय होतं आतड्याचा कॅन्सर वाढत चाललेलं आहे. खरं वास्तविक प्रायमरी लेवललाच ऍसिडिटी वाढायला लागली किंवा पोटाचे काही प्रॉब्लेम आले, तर तुम्ही जर का प्रॉपर आयुर्वेद तज्ञाचा जर का सल्ला घेतला तर मग तो सर्वांगीण विचार करेल याचा, की बाबा मानसिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय, शारीरिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय, आणि त्याप्रमाणे जर का योग्य वातावरण शरीराचं बॅलन्स केलं तर आपल्याला कॅन्सर सारखा आजार सुद्धा टाळता येईल. इव्हन कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेमॅटिक पार्ट काय होतं की नुसतं ती गाठ कापून टाकणं, जाळून टाकणं, किमो देऊन किंवा रेडिएशन देऊन हे करत राहण्यापेक्षा शेवटी नवीन गाठी येत राहतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॅन्सर होण्यासाठी शरीरातलं जे बिघडलेलं वातावरण आहे ते रिपेअर करत नाही तोपर्यंत काही तुम्हाला कॅन्सरवर विजय मिळवता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला जर का टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोता नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: श्वसन विकार वेगवेगळ्या लोकांमध्ये होऊ शकतो. आज मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कामानुसार बऱ्याच जणांना काही विकार होतात, ज्यामध्ये गलई काम करणाऱ्यांबद्दल मागच्या एका भागात तुम्ही बोलला होता, तसंच अजून अशा विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना श्वसन विकार होतो का, आणि असे कोण लोक असतात की कोणते त्यांचा व्यवसाय असतो याबद्दल सांगा ना.
6: एक रुग्ण असाच 60 ओलांडलेला, पण या माणसाने कुठली नोकरी केली नव्हती, आणि हा रुग्ण होता कसा तर या रुग्णाला खोकला, ताप, दम लागणं अशा श्वसनाच्या तक्रारी होत्या, म्हणून क्षयाची औषधं त्यांनी घेतली होती. जवळपास 14 महिने उपचार घेऊन सुद्धा हा टीबी बरा झाला नव्हता. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आणि मग त्यासाठी वारंवार पुन्हा थुंकी तपासणं, थुंकीत जंतू आहेत का बघणं, उपचारामध्ये योग्य ते बदल करणं असं करून, आणि मग त्याला समजलं की नाही आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा, आणि अर्थात तो विचार डॉक्टरांनी करायला हवा. आम्ही तो केला आणि आम्ही त्यांना विचारलं की सगळ्या खोलामध्ये जाऊन काही वेगळं वातावरण आहे का किंवा काय आहे का.
5: ओके.
6: तर काही नाही म्हणाले, काही पाळीव प्राणी पक्षी ह्या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही काम काय करत, काही नाही करत म्हणले. पूर्वी काय करत होता, असं काही नाही. आणि मग त्यांनी सांगितले की अरे हो, म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची पिठाची गिरण होती.
5: अच्छा.
6: आणि पिठाच्या गिरणीमध्ये ते अहोरात्र काम करायचे, पण त्यांना ते कामच वाटलं नाही किंवा ते इतकं महत्वाचं वाटलं नाही, पण त्याचा संबंध होता. कारण पिठाच्या गिरणीतून जे पीठ बाहेर पडतं, त्या कण जे असतात ते अगदी मातीचे कण, धुळीचे कण, वाळूचे कण असल्यासारखे असतात. आणि अशा कॉन्टॅक्ट मुळे, कारण बरीच वर्ष ते करत होते, पण गेली 5 वर्ष करत नसल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे जे आजार आहेत, पुन्हा एकदा सांगतो श्रोत्यांना, की अशा प्रकारचे काही व्यवसाय आहेत की त्याचा परिणाम लगेच नाही दिसत, 5 वर्षानंतर दिसतो आणि यामध्ये तसा तो दिसला होता.
5: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि

0: वरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385063934. सर तुम्ही सांगताय विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना होणारा श्वसन विकार.
1: खरं तर काय की या रुग्णांनी जवळपास 14 महिने क्षयाची ट्रीटमेंट घेतली होती पण त्याच्या ज्या बारीक तक्रारी होत्या जसं की खोकला, थोडासा दम लागणं, छाती गच्च होणं या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या आणि यामध्ये मध्ये मध्ये सर्दी होणं अशाही तक्रार होती. आणि या इतिहासामध्ये आम्ही डोकावलं तरी कसं तर या रुग्णाची ज्यावेळी पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, श्वसनाची क्षमता तपासणारी जेव्हा चाचणी केली त्यामध्ये काही बदल दिसले जे क्षयरोगामुळे दिसून येत नाहीत. कारण पिठाच्या गिरणीमधून बाहेर पडणारं पीठ हे जे कण आहेत त्यामध्ये एक प्रकारचा दमा निर्माण होऊ शकतो ज्याला आम्ही ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. निमोकोनियोसिस किंवा सिलिकोसिस नावाचा आजार त्या कणामुळे होणारा हा आजार होऊ शकतो. एचपी नावाचा हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये फुफ्फुसाच्या चाचणीमध्ये हे दोष येतात. या रुग्णामध्ये डीएलसीओ चाचणी केली तरी त्यामध्ये दोष दिसून येतो. हा रुग्ण बरा झाला. मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट व्यवसाय करता तेव्हा आता बदलत्या काळात तुम्ही जागे व्हायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. व्यवसाय कोणताही असो प्रदूषणाचा जो काही प्रकार आहे किंवा तुम्हाला धोका आहे तो किती आहे समजून घ्या आणि योग्य ती काळजी घ्या. मशीनची काळजी घ्या, वातावरण स्वच्छ ठेवा, वायुविजन ठेवा आणि अर्थात न घाबरता मास्क वापरून स्वतःची तब्येत चांगली ठेवून आणि कामाचे तास विनाकारण न वाढवता काम करा. काही धोका नाही, घाबरायचं कारणच नाही.
0: श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
6: आयुर्विश्व आयुर्विश्व
7: आयुर्विश्व हेल्थ केअर
8: नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्म.
0: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
9: नमस्कार.
0: सर आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वामध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
9: म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेला तर सर्वात जास्ती जी लक्षणं दिसतात ते म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगाग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्शज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला होतो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला होतो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणं या मागे जे काही दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले आहेत यांचा संपूर्ण विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ शकते.
10: श्रोते हो आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार,

0: पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8444-8942-60 8444-8942-60 8448449260. आयुर्विश्व हेल्थकेअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
1: सर, आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
2: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावरून निर्माण होणाऱ्या ज्या काही कॉम्प्लिकेशन आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीला सगळी औषधं देऊन चालत नाहीत. त्या व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंटची आवश्यकता असते. ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धी बरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्वस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचा आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो, ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉईंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, एच1C नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षणं, म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते, शरीरात नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात, तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट इलाज म्हणून ठरू शकतं.
1: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची.
0: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448-8442-60 8448-8442-60 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
5: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

0: फुटपाथ पर पैदल चलना लोगों का मौलिक अधिकार, सर्वोच्च न्यायालय का ये निर्णय दैनिक ट्रिब्यून सहित कई अखबारों में है। इस खबर पर नवभारत टाइम्स ने पहला हक शीर्षक से संपादकीय में लिखा है, सुरक्षित फुटपाथ केवल सड़क सुरक्षा से जुड़ा मुद्दा नहीं, ये पर्यावरण और लोगों के सेहत से भी जुड़ा है। पाकिस्तान अपने ही भस्मासुरों का शिकार, आतंकियों की है खुली पनाह का, संयुक्त राष्ट्र में भारत की स्थायी प्रतिनिधि अनुपमा सिंह का ये बयान अमर उजाला में है।
1: धन्यवाद फरहत। और अब अंत में मुख्य समाचार एक बार फिर। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा के मयूरभंज में 47,000 करोड़ रूपये से अधिक की विकास परियोजनाओं का शुभारंभ और शिलान्यास करेंगे। प्रधानमंत्री मोदी पश्चिम बंगाल के हुगली से पीएम किसान योजना की 23वीं किस्त जारी करेंगे। वरिष्ठ भारतीय नौकरशाह विवेक अग्रवाल वित्तीय कार्रवाई कार्यबल के उपाध्यक्ष नियुक्त। भारत ने आतंकवाद वित्त पोषण से निपटने की प्रतिबद्धता दोहराई। राष्ट्रीय परीक्षा एजेंसी की कल होने वाली नीट यूजी पुनर्परीक्षा से पहले आज राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल। और सेबी ने मृत निवेशकों के शेयर उनके कानूनी उत्तराधिकारियों को हस्तांतरित करने की प्रक्रिया आसान बनाई। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र। 8:15 झाली आहेत।
3: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं गीत। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी। या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार। गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया।
4: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो। उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते। नांगरणे कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची। नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे। पांडुरंगा निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडे। विठुराया तो पांडुरंग कनवाळूए दयाळूए, सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे, पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा। व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा। पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात। टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो, अबीर गुलाल कपाळी लागतो, भजनाच्या लयीत भक्तीच्या धुंदीत आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो। विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो असा हा सारा प्रवास, गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो। निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग। अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आत वर्म। व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात। व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात। अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी, भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी। गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी।

कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष

0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो उद्या 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन आपण साजरा करतो. धावपळीच्या जीवनात ताण चिंता स्पर्धा ही वाढलेली दिसते आणि यामुळे मनशांती हरवलेली आहे. योग आणि संगीत यांची साधना आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकते. या दोन्हीचा समन्वय साधून आपलं आयुष्य आपण कशा पद्धतीनं आनंदी करू शकतो याविषयीची आपली मतं आपण मांडू शकता थोड्याच वेळात म्हणजे 10:30 ते 11 या वेळेत आमच्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमामध्ये. 0231-2562-26 या क्रमांकावर अवश्य फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी आणि आपल्या आवडीचं गाणं सुद्धा सांगा.

पुष्पा पागधरे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा

चा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 हून अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATF पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATF भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATF अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73.50 कोटी रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती AS चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट UG पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं NTA म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील MH चिदंबरम

0: स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे। विचार प्रदूषण हा एक महत्वाचा मुद्दा आहे। अखिल मानवजातीसमोर एक महत्वाचा प्रश्न यक्ष प्रश्न म्हणून उभा आहे, तो म्हणजे प्रचंड प्रमाणावर निर्माण होणारे विचार प्रदूषण आणि त्याचे मानवजातीवर होणारे अनिष्ट परिणाम हे होय। देवाधर्मासंबंधी अज्ञान आणि अंधश्रद्धा, संस्कृतीसंबंधी विकृत अहंकार, पापपुण्यासंबंधी खुळचट समजुती, पंथ वंश जात यासंबंधी दुराभिमान, सत्ता संपत्तीचा भयानक लोभ, अशा या सर्व अनिष्ट प्रकारातून माणसा माणसामध्ये निष्कारण मत्सर, द्वेष, तिरस्कार, दुराग्रह, दुरावा आणि भीती निर्माण होऊन त्यातून भयानक विचार प्रदूषण जन्माला येतं। हे विचार प्रदूषणच माणसा माणसामध्ये कलह, कलागती, क्लेश, खून, रक्तपात, दंगे धोपे, युद्ध लढाया निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात। बाकीची सर्व प्रकारची प्रदूषणं मानवजातीला ज्ञात आहे।

आणि त्यावर उपाय सुद्धा करण्याचे प्रयत्न होतात, परंतु विचार प्रदूषण होतं आणि ते मानवजातीवर आलेलं फार मोठं संकट आहे याचीच पुरेशी जाणीव बहुतेक लोकांना आलेली नाही आणि मग त्यावर उपाययोजना करण्याचा प्रश्नच उरत नाही. इतिहास कालापासून मानवी जीवनामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आणि अजूनही होत आहेतच. याचं मूळ कारण शोधण्याचा आतापर्यंत प्रयत्नच झाला नाही, म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होऊन राहिलेली आहे. सर्व समस्यांचं मूळ कारण न शोधल्यामुळे जे उपाय केले जातात ते थातुरमातुर स्वरूपाचे असतात. मानवी जीवनामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्या सुधारणा आतापर्यंत झाल्या, त्यामुळे मानवी जीवनातील मूळ समस्या सुटली नाही. परिणामी मानवजातीची प्रगती झाल्यासारखी दिसते, परंतु प्रत्यक्षात मात्र तो जिथं होता तिथंच आहे असं आढळून येतं. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून इतिहास कालापासून होत असलेलं विचार प्रदूषण हेच सर्व समस्यांचं मूळ कारण होय. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की या सत्याचं ज्ञान मानवजातीला झालेलं दिसत नाही आणि त्यामुळे त्या मूळ समस्येवर उपाययोजना सुद्धा केली जात नाही. मानवी जीवनामध्ये सैतान अज्ञान स्वरूपात वावरत असतो. या अज्ञानातूनच अहंकार, अभिमान, अविचार, अविवेक, असूया आणि असमाधान अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी निर्माण होऊन विचार प्रदूषण होत असतं. देव, धर्म, संस्कृती, नियती, मन, सुख, पापपुण्य वगैरे सर्व गोष्टीसंबंधी माणसाला कमालीचं अज्ञान असतं. या अज्ञानाच्या अधिष्ठानावर जे शिक्षण, शिकवण आणि संस्कार कळत किंवा नकळत केले जातात त्याप्रमाणे प्रचंड स्वरूपात विचार प्रदूषण निर्माण होतं. ध्वनीतून ज्या म्हणजे व्हायब्रेशन्स लहरी निर्माण होतात त्यांचे बरे वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतात. ध्वनीतून निर्माण होणाऱ्या लहरींपेक्षा विचारातून निर्माण होणाऱ्या लहरी अत्यंत सूक्ष्म स्वरूपाच्या असून त्या सर्व विश्वात पसरतात आणि त्याचे बरे वाईट परिणाम मानवी जीवनावर होतच असतात. म्हणून जोपर्यंत विचार प्रदूषण या मूळ समस्येवर प्रभावी उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत मानवजातीला सुख, शांती, समाधान मिळणं शक्य नाही असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे. विचार ही जीवनाची गंगोत्री असून विचाराप्रमाणे माणसाचं सर्व जीवन घडवलं जातं किंवा बिघडवलं जातं. बायबलमध्ये असं म्हटलंय, फर्स्ट देअर वॉज अ वर्ड, परंतु जीवनविद्या सांगते फर्स्ट देअर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड. याचा अर्थ असा की सर्वप्रथम विचार निर्माण झाला आणि तोच विचार खऱ्या अर्थाने ईश्वर होता. ईश्वरशक्ती बरं वाईट दोन्ही करू शकते. विचार हा ईश्वर असल्यामुळं ईश्वरामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती विचारामध्ये सुद्धा आहे, म्हणून आपण तिला विचारशक्ती असं म्हणतो. विचार ही ईश्वरी शक्ती असल्यामुळं ती माणसाचं भलं किंवा वाटोळं करू शकते. जीवनविद्या सांगते विचार हा विश्वाचा सम्राट आहे, अखिल मानवी जीवनाचा सम्राट आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनावर विचारांचा जबरदस्त पगडा असतो आणि तो प्रत्येक माणसाच्या डोक्यावर सुखदुःखाची पगडी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतो. विचारांचा कारंजा अंतःकरणात सतत उसळत असतो आणि त्याचा अभिषेक आत्मलिंगावर कळत किंवा नकळत होत असतो. ज्या स्वरूपाचा अभिषेक त्याप्रमाणे आत्मलिंगाकडून प्रतिसाद मिळत असतो. दुर्विचारांचा अभिषेक असेल तर आत्मलिंगाकडून माणसाला ताप, संताप, मनस्ताप, शारीरिक आणि मानसिक रोग आणि दुःख या स्वरूपात प्रतिसाद मिळत असतो. याच्या उलट सुविचारांचा अभिषेक होत असेल तर आत्मलिंगाकडून माणसाला सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य या स्वरूपात प्रतिसाद मिळतो. म्हणून काही अपवाद सोडता सर्व काही माणसाच्या हातात असून तिथं देवाचा किंवा दैवाचा संबंध नसतो. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, कळत नकळत

मनात विचार तरंग सारखे उसळत असतात. या विचारांमध्ये इष्ट आणि अनिष्ट असे विचारांचे दोन्ही प्रकार असतात. मानवी जीवनामध्ये विचारसत्र निर्णायक ठरत असतं याची जाणीव सामान्य माणसानं नसते. ज्याप्रमाणे अल्लाउद्दीनकडे जादूचा दिवा होता, त्याप्रमाणे परमेश्वरानं प्रत्येक माणसाला विचारशक्तीचा जादूचा दिवा देऊन ठेवलेला आहे. या दिव्याचा वापर करण्यासाठी परमेश्वरानं माणसाला बुद्धी दिली. या बुद्धीचा योग्य विनियोग करून विचारशक्तीच्या द्वारे आपली उन्नती आणि उत्कर्ष साधायचा की बुद्धीचा दुरुपयोग करून अधोगती आणि अपकर्ष करून घ्यायचा हे ठरवण्याचं काम ज्याचं त्याचं. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक प्रकारची व्रतवैकल्य करण्यात येतात. यापैकी एक महत्वाचा प्रकार म्हणजे अभिषेक हा होय. शिवलिंगावर किंवा देवाच्या मूर्तीवर जलसिंचन करीत राहणं हा अभिषेकाचा मुख्य प्रकार. असा अभिषेक करत असताना सोवळंवळं पाळणं आणि काही अन्य कर्मकांड करणं आवश्यक असतं. या प्रकारच्या अभिषेकापेक्षा सरस असा अभिषेक जीवनविद्येचा आहे. जीवनविद्येला मान्य असणारा अभिषेक एका वाक्यात याप्रमाणे: विषयाच्या दिशेनं वाहणाऱ्या मनाच्या नदीला नामस्मरणाच्या द्वारे उलटवून तिची संतत धार आत्मलिंगावर धरणं हाच खरा अभिषेक होय. प्रत्येक माणूस कसला ना कसला विचार नित्य करीतच असतो. विचारांना तीव्रता प्राप्त होते तेव्हा त्याला चिंता किंवा चिंतन असं म्हणतात. चिंता करणं म्हणजे प्रत्यक्षात चिंतन करणंच होय. भूतकाळाचं चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता अशा स्वरूपात माणसाचं चिंतन सतत चालू असतं. हे चिंतन म्हणजे प्रत्यक्षात सिंचन होय. हृदयस्थ आत्मदेवावर किंवा आत्मलिंगावर चिंतनरूपी सिंचन प्रत्येक माणूस नित्य कळत नकळत करतच असतो. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून हाच खरा अभिषेक होय. हा अभिषेक ज्या इष्ट किंवा अनिष्ट प्रकारानं चालत असतो त्याप्रमाणे देवाकडून इष्ट किंवा अनिष्ट प्रतिसाद मिळत असतो. अनिष्ट किंवा इष्ट चिंतन म्हणजेच देवावर होणारं सिंचन. बहिर्मनातून अंतर्मनात ते झिरपत राहतं, तिथं मूळ धरतं, अंग धरतं आणि त्या चिंतनाच्या इष्ट किंवा अनिष्ट स्वरूपाप्रमाणे हृदयस्थ आत्मदेवाकडून प्रतिसाद मिळून तोच जीवनामध्ये सुखदुःख रूपानं प्रकट होतो. थोडक्यात कळत नकळत माणसाकडून हृदयस्थ आत्मदेवावर किंवा आत्मलिंगावर अभिषेक राहून त्याला इष्ट किंवा अनिष्ट प्रतिसाद मिळत असतो. म्हणून मनात उसळणाऱ्या विचारांवर लक्ष ठेवून प्रयत्नपूर्वक शुभचिंतन आणि ईश्वरचिंतनाची धार आत्मलिंगावर सतत धरल्यानं जो खरा अभिषेक घडतो तोच माणसाचं कल्याण करण्यासाठी समर्थ ठरतो आणि तोच विचार प्रदूषणावरील रामबाण उपाय सुद्धा आहे. या संदर्भात इंग्लिश फिलॉसॉफर डेल कार्नेजी यांचे विचार चिंतनीय आहेत. ते असं म्हणतात, द ग्रेटेस्ट प्रॉब्लेम इन फॅक्ट द ओनली प्रॉब्लेम यू हॅव टू डील विथ इज चुझिंग द राईट थॉट्स. इफ यू कॅन डू धिस यू विल बी ऑन द हाय रोड फॉर सॉल्व्हिंग ऑल युअर प्रॉब्लेम्स. म्हणजे जीवनामध्ये आपल्या प्रत्येक माणसाच्या समोर एक महत्वाचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे, किंबहुना जो एकमेव प्रश्न आहे तो म्हणजे चांगले विचार निवडून काढून ते मनामध्ये घोळवणं. पण आज सर्वसाधारणपणे कुणालाच हे जमत नाही, कारण अनिष्ट विचार करण्याची सवय, चिंता करण्याची सवय माणसाला लागलेली आहे. पण शुभचिंतन, ईश्वर चिंतन करण्याची सवय माणसाला लागत नाही असा सर्वांचा अनुभव आहे. पण हे जमवून आणल्याशिवाय जमत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. चांगली गोष्ट जमवावी लागते, वाईट गोष्ट जमवावी लागत नाही, ते आपोआप जमते. आणि म्हणून चांगले विचार मनामध्ये घोळवणं म्हणजे ज्याला आपण चिंतन असं म्हणतो ते करणं आवश्यक आहे. हे होण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला तशी संगती पाहिजे. वाईट लोकांच्या संगतीमध्ये वाईट विचार येतात तर चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये चांगले विचार येतात. म्हणून माणसानं नेहमी चांगल्या विचारांच्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगला विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगल्या विचारांची जोपासना केली पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत,

0: ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे, म्हणजे मनामध्ये सतत चांगले विचार येत राहतात आणि हे चांगले विचार माणसाला जीवनामध्ये सर्व काही चांगलं चांगलं आणि बरोबर जे आहे ते मिळवून देण्यास कारणीभूत ठरतात. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
2: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
3: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झाला.
2: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
3: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
2: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
3: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
2: अरे तुझं मार्केट चढू दे ना तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
1: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करा बरं त्याला आपल्या नातवाची फी भरायला.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
7: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
8: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना. निवड तुमची, फायदा तुमचा.
9: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: श्रोते हो, उद्या 21 जून, उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन. धावपळीच्या जीवनात ताण, तणाव, चिंता, स्पर्धा या सतत वाढताना दिसत आहेत आणि त्यामुळे आपली मनशांती हरवली आहे. यासाठी योग आणि संगीत यांची साधना आपल्याला नक्कीच मदत करू शकते आणि या दोन्हीचाही समन्वय साधून आपण आपलं आयुष्य आनंदी करू शकतो. तेव्हा याबद्दल आपल्याला काय वाटतं याविषयी आपण बोलू शकता थोड्याच वेळात, म्हणजे 10:30 ते 11 या वेळेत 0231-2562-2624 या क्रमांकावर, आणि आपलं आवडीचं गाणं सुद्धा सांगू शकता. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 0231-2562-2624 या क्रमांकावर.

0: द्या जरा डोक्याला ताण,
1: पटकन ओळखा हुमान,
0: पत्र लिहा छान छान,
1: शनिवारची वेळ विसरू नका,
0: किसान वाणीत जरूर भेटा
1: आपल्या आवडत्या राम राम पावणं या कार्यक्रमासाठी,
0: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर।
0: तेव्हा जरूर ऐका
1: राम राम पावणं।

0: कोल्हापूर।
1: श्रोते हो, ठीक 9 वाजलेत।

श्रोते हो, ठीक 9 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीत बहार या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. गुलजार यांची रचना आणि आर डी बर्मन यांचं संगीत आणि हे कॉम्बिनेशन आपल्याला नेहमीच एक वेगळा आनंद देत राहिलंय. आंधी या चित्रपटासाठी ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे सदाबहार गीत.

0: दिल एक मंदिर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं आणि संगीतकार होते शंकर जयकिशन. गीतबहार हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, सोमवारी 22 जूनला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका मीनाक्षी जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया दुश्मनी या चित्रपटातलं हे गीत।

0: लोफर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्राने आपण कार्यक्रम ऐकत आहात गीतबहार.
1: श्रोतेहो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: तुमच्या मनात तुमचे जीवन संपवण्याचे विचार येत आहात का? तुम्ही हताश आणि मार्ग शोधण्यात असमर्थ आहात? मदतीसाठी 1-4-4-1-6 वर टेलिमानसशी संपर्क साधा.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. घर या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोते हो, उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क करा.
6: द्या जरा डोक्याला ताण,
7: पटकन ओळखा हुमान,
6: पत्र लिहा छान छान,
7: शनिवारची वेळ विसरू नका,
6: किसान वाणीत जरूर भेटा
7: आपल्या आवडत्या रामराम पाहुणे या कार्यक्रमासाठी.
6: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
7: आणि NewsOn AIR या ऍप वर.
6: तेव्हा जरूर ऐका
7: रामराम पाहुणे.
0: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. उद्या रविवारी 21 जून रोजी जागतिक योग दिन आपण साजरा करणार आहोत. श्रोते हो, आणि याच दिवशी जागतिक संगीत दिन सुद्धा असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, तणाव, चिंता, स्पर्धा या सगळ्यांना आपण दिवसेंदिवस तोंड देत असतो आणि ही स्पर्धा वाढत असताना मनःशांती मात्र हरवत चालली आहे. योग आणि संगीत हे दोन्ही सुद्धा आपल्याला यात मदत करू शकतात. या दोन्हीचाही समन्वय साधून आपण आपलं आयुष्य आनंदी, समाधानी आणि सुखी करू शकतो. याविषयी आपली मतं आपण मांडू शकता थोड्याच वेळात, म्हणजे 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये. आणि त्याचबरोबर आपण आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगू शकता. ध्वनिमुद्रणासाठी आमचा फोन नंबर 0231-2562-24. क्रमांक पुन्हा एकदा 0231-2562-24. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. श्रोतेहो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया गोरा और काला या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत. गायक कलाकार आहेत मुकेश आणि त्यांच्यासोबत लता मंगेशकर.

0: गोरा और काला या चित्रपटातल्या या गीतासोबतच आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. निवेदिका ईशा वायकुळला निरोपत्या. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 9:30 झाली आहेत.

0: नाटककार विलियम शेक्सपियर यांच्या जुलियस सीझर या नाटकाचा परिचय. वक्ते आहेत एम ए शेख.
1: शेक्सपियरच्या नाट्यविलासाचं एक महत्वाचं रूप म्हणजे त्याची ऐतिहासिक नाटकं. इंग्लंडच्या प्रसिद्ध राज्यकर्त्यांविषयी लिहिलेल्या नाटकांशिवाय त्यानं काही रोमन साम्राज्याशी संबंधित अशा ख्यातनाम व्यक्तींच्या जीवनातील प्रसंगांविषयी नाटकं लिहिली. त्यामध्ये ज्युलियस सीझरवर लिहिलेलं नाटक अतिशय प्रसिद्ध झालं. नाटकाचा परामर्श घेण्याआधी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून घेऊया. ख्रिस्तपूर्व 44 या वर्षात रोमन साम्राज्य इंग्लंडपासून उत्तर आफ्रिका तसंच पर्शिया ते स्पेन अशा विस्तृत प्रदेशात पसरलं होतं. अंतर्गत हेवेदावे, यादवी युद्ध यामुळे त्याला हादरे बसत होते. युद्धखोर नेत्यांच्या महत्वाकांक्षा एकीकडे तर दुसरीकडे दुर्बळ सिनेटर्स किंवा लोकप्रतिनिधी सदैव एकमेकांशी लढत असत. हे लोकप्रतिनिधी पुन्हा सामान्य जनसमूहांशी आव्हानात्मक वर्तन करीत लोकशाहीप्रेमी नागरिकांना रोमची सत्ता एक हाती मिळवण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या लढवय यांची भीती वाटे. ज्युलियस सीझर हा असाच शूरवीर रोमची लोकशाही संपून हुकुमशाह बनण्याचा धोका काही लोकांना वाटू लागला. अशा विरोधकांचा एक प्रबळ गट त्याच्याविरुद्ध कट कारस्थान करण्यात आघाडीवर होता. या लोकांनी कट करून सीझरची हत्या घडवून आणली. शेक्सपियरच्या नाटकात या कारस्थानाची निर्मिती, त्यानंतरच्या यादवी युद्धाचं वर्णन तसंच सीझरच्या मारेकऱ्यांचा अंत या घटनांचं तपशीलवार संदर्भ आढळतात. प्लुटार्क नावाच्या लेखकाच्या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतराचा आधार शेक्सपियरनं घेतला आणि हे नाटक लिहिलं. इसवी सन 1599 रंगभूमीवर आलेलं हे शेक्सपियरचं आकारानं सर्वात छोटं नाटक, प्रसिद्ध ग्लोब थिएटरमध्ये सादर झालेलं हे पहिलंच नाटक असावं. ख्रिस्तपूर्व 44 हे वर्ष, 15 फेब्रुवारीचा दिवस, रोमन लोक ल्युपरकॅलिया हा सण साजरा करून त्यांच्या देवाची आराधना करीत मिरवणूक काढतात. स्वतः सीझर आपल्या चाहत्यांच्या हितचिंतकांच्या गर्दीत या उत्सवात भाग घेतो. मिरवणुकीत 4 महत्वाच्या व्यक्ती सामील असतात. सीझरच्या मोहिमेत त्याची साथ ज्यानं दिली तो मार्क अँटनी, सिनेटर्समधील प्रमुख असा सीझरचा जीवलग मित्र ब्रुटस, कॅशियस तसेच कॅस्का हे सीझरचे कधीकाळी जवळ असलेले राजकारणी, या त्या 4 व्यक्ती होत. अचानक एक भविष्यवेत्ता गर्दीतून सीझरकडे पाहत ओरडतो, सीझर सीझर. सीझर थांबून विचारतो, बोल, काय बोलायचं असेल ते? भविष्यवेत्ता गंभीर स्वरात म्हणतो, मार्च महिन्याची 15 तारीख लक्षात ठेव, त्या दिवशी सावध रहा. सीझरला हा इशारा रुचत नाही. त्याचा इशारा पोकळ निरर्थक आहे असं म्हणत तो त्या माणसाला हाकलून देत पुढे जातो. ब्रुटस बरोबर पुढे चालणारा कॅशियस संभाषणात रंगलेला असतो. ते दोघे सीझरबद्दल चर्चा करतात. ब्रुटसला सीझरबद्दल मनापासून आपुलकी असली तरी कॅशियस मात्र सीझरचा वैरी असतो. ब्रुटसच्या मनातही सीझरच्या हेतूंबद्दल संशय निर्माण झालेला असतो. त्याच्या महत्वाकांक्षी स्वभावामुळे रोम अडचणीत येईल अशी शंका त्याला अस्वस्थ करते. कॅशियस काहीसा अडखळत ब्रुटसच्या मनातील कल जाणण्याचा प्रयत्न करतो. सीझर विरुद्ध शिजणाऱ्या कटात ब्रुटसनं सामील व्हावं अशी त्याची इच्छा असते. जमलेल्या गर्दीतून सीझरचा जय जयकार ऐकू येतो. कॅशियस म्हणतो, एखाद्या व्यक्तीची गुलामगिरी पत्करून त्याच्या मागे जाणं मला कधीच आवडणार नाही. त्यानं अप्रत्यक्षपणे सीझरचा उल्लेख केला हे ब्रुटसच्या लक्षात येतं. आता अधिक स्पष्ट भाषेत कॅशियस म्हणतो, सीझर असा कोण लागून गेलाय? तुझ्या माझ्यासारखाच माणूस आहे तो. काही बाबतीत तर त्याचे दोष ठळक दिसतात. अशा सामान्य व्यक्तीला ही गर्दी देवाचा दर्जा द्यायला उत्सुक आहे. मी अशा माणसापुढे कधीही झुकणार नाही. सीझर विरुद्धचं हे बोलणं ब्रुटस ऐकून घेतोय हे पाहून कॅशियस स्तुतीचा आश्रय घेत ब्रुटसच्या शूर पूर्वजांचा उल्लेख करतो. त्यांनी जुलमी राजाला हाकलून लावून रोमन लोकांच्या स्वातंत्र्याचं कसं रक्षण केलं होतं ते लक्षात आणून देतो. कॅशियसच्या उद्गारांमागील मथितार्थ लक्षात आलेला ब्रुटस अस्वस्थ होत म्हणतो, मला देखील हुकुमशहा आवडत नाहीत. मी तुझ्या इतकाच स्वातंत्र्यप्रेमी आहे.

मी तुझ्या सूचनेवर विचार करीन. मिरवणुकीनंतर परतणाऱ्या सीझरचं लक्ष कॅशेसकडे जातं. काही कारणानं तो अस्वस्थ झालेला असतो. मार्क अँटनीला तो म्हणतो, तृप्त मनाची सुदृढ माणसं मला आवडतात, त्यांच्यावर विश्वास ठेवता येतो. पण त्या कॅशेसकडे पहा, अशी अतृप्त मरतुकडी दिसणारी माणसं विश्वास टाकण्याच्या लायकीची नसतात. अँटनी होकारार्थी मान हलवतो. मिरवणुकीच्या ठिकाणी अँटनीने तीनदा मुकुट देऊन सीझरला राजा जाहीर करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांना तो फारसा आवडला नाही असं मत कॅस्का नावाचा सिनेटर ब्रुटस पुढे व्यक्त करतो. सीझरनं मुकुट नाकारत आपला राग लोकांपुढे स्पष्ट केला असा अर्थ काढून ब्रुटसची स्वतःची खात्री पटते की सीझरला संपूर्ण रोमचा सम्राट बनण्याची महत्वाकांक्षा आहे. कॅशियस गुप्त हालचाली करीत सीझरला ठार करण्याचा खट रचतो. इतरांबरोबरच ब्रुटसचा पाठिंबा मिळवणं महत्वाचं असतं. ब्रुटसची जनमानसातील स्वच्छ प्रतिमा कट करणाऱ्यांना लोकमान्यता मिळवून देईल असं त्याला वाटतं. ब्रुटसच्या सहभागामुळं सीझर हा रोमच्या स्वतंत्र अस्तित्वाला धोका आहे हे लोक मान्य करतील. वैयक्तिक वैर मागे पडून कटाला रोमच्या रक्षणाचं उदात्त कारण देता येईल असा विचार त्याच्या मनात येतो. कॅशियस अनेक रोमन नागरिकांच्या नावे ब्रुटसला पत्र पाठवण्याची व्यवस्था करतो. या सर्व पत्रात एकच विनंती केलेली असते, रोमच्या स्वातंत्र्याला सीझरच्या महत्वाकांक्षेनं आव्हान दिलं असून त्याचा मुकाबला करण्याचं सामर्थ्य फक्त ब्रुटसमध्ये आहे. तटस्थता सोडून त्यानं सीझरला हरवण्यात पुढाकार घेतला पाहिजे. रोमसाठी त्यानं हे पाऊल उचलणं ही काळाची गरज आहे असा मजकूर त्या पत्रातून दिलेला असतो. सीझरवरील प्रेमामुळं कच खाणारा ब्रुटस कटाचं नेतृत्व करायला तयार होतो. 15 मार्चच्या अशुभ दिवसाच्या आधीची रात्र कटवाले लोक ब्रुटसच्या घरी एकत्र जमतात. झोप न मिळालेला ब्रुटस अस्वस्थपणे मध्यरात्री एरधाऱ्या घालीत असतो. सीझरबरोबर मार्क अँटनीला देखील संपवावं अशी सूचना एकजण करतो. त्यावर ब्रुटस म्हणतो, आपण रोमच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेत आहोत, आपण सामान्य मारेकरी नाही आहोत. रोमला धोका सीझरपासून आहे, मार्क अँटनीपासून नाही. सीझर सिनेटच्या बैठकीसाठी कॅपिटॉल इमारतीत येईल हे पाहण्याची जबाबदारी डेशियस स्वीकारतो. ब्रुटसच्या मनात शंका कुशंका थैमान घालतात. प्रिय मित्राला म्हणजे सीझरला विश्वासघात करून मारणं योग्य की अयोग्य, ते आवश्यक की अनावश्यक असे उलटसुलट विचार त्याची तगमग वाढवतात. त्याची पत्नी पोर्शिया ब्रुटसची अस्वस्थता पाहून कारण विचारते. काहीतरी भयंकर घडणार आहे ही शंका तिच्या मनाचा ताबा घेते, पण ब्रुटस काही बोलत नाही. तिकडे सीझरची रात्रही अस्वस्थ विचारानं त्याचा निद्रानाश करते. त्याच्या पत्नीला कॅलिफोर्नियाला अशुभ सूचक स्वप्न पडतात. संपूर्ण पृथ्वी आकाशच भयसूचक घडामोडींसाठी सिद्ध होत आहेत असं ती म्हणते. सीझर बाहेर जाण्याचा निर्णय बदलण्याचा विचार करतो. ठरल्याप्रमाणे डेशियस सीझरचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. सर्व सिनेटर्स त्याला रोमचा सम्राट बनवू इच्छितात, ही संधी त्यानं हुकवू नये असं तो सीझरला सांगतो. पत्नीच्या आग्रहाखातर घरातच थांबण्याचा निर्णय बदलून रोमचा सर्वे सर्वा बनण्याच्या महत्वाकांक्षेमुळे सिनेटर्सबरोबर कॅपिटॉलकडे जाण्यास सीझर तयार होतो. ब्रुटस सारख्या मित्रांच्या साथीनं तिकडे जाण्यामागं काही धोका नाही अशी त्याची खात्री पडते. वाटेत पुन्हा एकदा भविष्यव्यत्याची त्याची गाठ पडते. 15 मार्चचा दिवस उजाडला आणि काही घडलं नाही असा उपहासगर्भ प्रश्न सीझर त्याला करतो. त्यावर भविष्यवेत्ता उद्गारतो, होय पण 15 मार्चचा दिवस अजून संपलेला नाही, थोडं थांब आणि पहा काय होतं ते. कॅपिटॉलवर पोहोचताच सर्वांनी सीझरचं उभं राहून स्वागत केलं. सिबर नावाच्या रोमन गृहस्थाच्या भावाला हद्दपारीची शिक्षा झालेली होती, ती सीझरनं माफ करावी अशी विनंती सिबर करतो. हा कटाचाच भाग असतो. कायद्यानुसार ठोठावलेली शिक्षा माफ करता येणार नाही असं सीझर म्हणतो. ब्रुटस कॅशियससह सीझरला शिक्षा माफ करण्याचा आग्रह करतो. सीझरनं आपल्या अधिकारात दया दाखवावी असं त्यानं वाटतं. ब्रुटससारख्या प्रिय मित्रानं

सीझरला अशी बेकायदा विनंती केली याचं त्याला आश्चर्य वाटतं. सीझरच्या विरुद्ध पार्टीच्या लोकांना दया दाखवण्याची त्याची तयारी नसते. सीझर रागावून सर्वांशी कठोर कटुशब्द बोलू लागतो. सिन्हा, डेशियस यांसारखे दुसरे सिनेटर्सही माफीचा आग्रह धरतात. सीझरच्या रागाच्या आगीत जणू तेल ओतलं जातं. कॅशियस अचानक धावून जातो, खंजीर काढून सीझरच्या शरीरावर वार करतो. इतर कट करणारे तुटून पडतात. सीझरवर झालेला हा हल्ला अचानक अनपेक्षित असल्यामुळं त्याला प्रतिकाराची संधी देखील मिळत नाही. स्तंभित झालेल्या सीझरला मारेकऱ्यांमध्ये ब्रुटस आहे हे पाहून धक्का बसतो. ब्रुटस, माझ्या प्रिय मित्रा, तू देखील यांची साथ केलीस, मग जगण्यात काय अर्थ? असा हताश उद्गार काढीत सीझर खाली कोसळतो. अचानक घडलेल्या या प्रकारानं सर्वत्र गोंधळ उडतो. लोक सैराव्यारा पळत सुटतात. मार्क अँटीनीनं हळूच काढता पाय घेतला. सीझरला का ठार मारलं, पुढं काय होणार याची कोणालाच कल्पना नव्हती. ब्रुटसनं सर्वांना आश्वासन देऊन शांतता प्रस्थापित केली. आता यापुढं हिंसाचार होणार नाही अशी ग्वाही दिली. मार्क अँटीनीनं निरोप पाठवून ब्रुटसबद्दल आदर व्यक्त केला. त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सीझरच्या हत्येमागील कारणं समजून घेण्याचा इरादा स्पष्ट केला. कॅशियसला यामध्ये धोका आहे असं वाटतं, पण ब्रुटस उमदेपणानं अँटनीची इच्छा मान्य करतो. अभय मिळाल्यानंतर तो सीझरच्या मृत शरीराचं दर्शन घेतो. सीझरचं शरीर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ठेवून त्याला आदरांजली अर्पण करावी अशी सूचना अँटनी करतो. कॅशियसचा विरोध असूनही ब्रुटस ती मान्य करतो. शहराच्या मध्यवर्ती चौकात एका उंच चबुतऱ्यावर सीझरचं शव ठेवतात. रोमन नागरिक दर्शनासाठी गर्दी करतात. या अचानक घडलेल्या प्रकारानं त्यांना धक्का बसलेला असतो. सीझरसारख्या लोकप्रिय लढवय्याची अशी क्रूर हत्या का झाली असा प्रश्न उभा राहतो. ब्रुटस बोलण्यासाठी उभा राहतो. लोक कान देऊन ऐकत असतात. तो म्हणतो, मला सीझर प्रिय होता, पण रोम अधिक प्रिय होतं. त्याच्या हत्येचं मलाही दुःख आहे. सीझरचं माझ्यावरही प्रेम होतं, पण त्याच्या महत्वाकांक्षी स्वभावामुळं त्याच्यापासून रोमला, रोमन लोकांच्या स्वातंत्र्याला मोठा धोका होता. आपल्या सर्वांना गुलाम बनवून सर्व सत्ता काबीज करण्याचा त्याचा इरादा होता. आपल्या देशावर प्रेम न करणारा, देशापेक्षा एका व्यक्तीला मानणारा असं कोणी रोमन असेल तर त्यानं पुढं यावं, आपली बाजू मांडावी. रोमच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी मी सीझरला मारलं, त्याच्या सत्ताकांक्षी स्वभावापासून सर्वांना वाचवलं. ब्रुटसचं भाषण प्रभावी ठरतं. लोकांचे झुंडी ओढू लागतात. सीझर जुलमी हुकुमशाह होता, त्याला मारणारा ब्रुटस आपला त्राता आहे, त्याचा जय जयकार करूया. अँटनीनं सीझरला श्रद्धांजली व्हावी असं ब्रुटस सुचवतो. अँटनीसमोर सीझरला विरोध करणारा जनसमुदाय ओरडत असतो. आज सीझरची स्तुती करणं अशक्य आहे हे चाणाक्ष अँटनी ओळखतो. मित्रांनो, रोमन नागरिकांनो अशी सुरुवात करून तो सर्वांना शांत करतो. पुढे तो म्हणतो, मी सीझरच्या अंत्यसंस्कारासाठी आलोय, त्याचं गुणगान करण्यासाठी नाही. ब्रुटस आणि त्याचे साथीदार यांच्या परवानगीनेच मी बोलतोय. हे सर्व सभ्य आदरणीय लोक आहेत. लोक आपल्याकडे लक्ष देऊन ऐकत आहेत याचा अंदाज घेऊन अँटनी पुढं म्हणतो आणि त्यांच्या मानसिकतेवर हळूहळू नियंत्रण मिळवू लागतो. सीझरची चांगली बाजू हळूहळू पण खुबीने समोर आणत कटकारस्थान करणाऱ्यांची काळी बाजू स्पष्ट करू लागतो. लोक आपल्या पूर्णपणे ताब्यात आलेत हे पाहून तो उघड उघड सीझरच्या मारेकऱ्यांना दोषी ठरवत सीझरच्या मोठेपणाचे दाखले देतो. तो म्हणतो, ब्रुटसनं आपणास सांगितलं की सीझर महत्वाकांक्षी होता. तसं असेल तर फार वाईट, त्याला योग्य शिक्षा मिळाली असं म्हणावं लागेल. पण युद्धात जिंकलेली संपत्ती त्यानं स्वतःसाठी ठेवली नाही, ती सार्वजनिक खजिन्यात जमा केली. हे महत्वाकांक्षेचं लक्षण आहे का? लुपर कॅलियाच्या सणाच्या मिरवणुकीत तुम्ही पाहिलं की मी त्याला 3 वेळा राजमुकुट अर्पण केला, पण त्यानं तो 3 वेळा नाकारला. महत्वाकांक्षी माणूस असं करील का? अशा माणसाला महत्वाकांक्षी दूषण देता येईल का? पण ब्रुटस म्हणतो सीझर महत्वाकांक्षी होता. ब्रुटस तर सभ्य आदरणीय व्यक्ती आहे हे तुम्ही जाणताच. काल परवापर्यंत आपण सर्वांना सीझर प्रिय नेता वाटत होता. त्याच्या एका शब्दावर सारं जग

0: चालत होतं, आज त्याचं मृत शरीर समोर पडलं आहे. कुणीही त्याच्याविषयी आदरभावना बाळगत नाही, त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करीत नाही. हे योग्य आहे काय? आता लोकांच्या मनस्थितीत बदल होऊ लागतो. अँटनी कसलेला वक्ता असल्यामुळं वातावरण पालटून टाकतो. नेमक्या मर्मावर बोट ठेवत तो विचारतो, मी ब्रुटस त्याचे मित्र यांच्याविषयी चुकीचं बोलणार नाही. एक वेळ मी सीझरबद्दल, स्वतःबद्दल अथवा रोमन लोकांबद्दल चुकीचं बोलेन, पण ब्रुटस त्याचं मित्रमंडळ अशा सभ्य आदरणीय लोकांविषयी विपरीत विधान करणार नाही. अँटनीने टाकलेली ठिणगी आता उग्र ज्वाला बनण्याची वाट पाहत असते. लोकांना सीझरचं कलेवर जवळून पहा असं सांगून तो त्यावरील जखमा दाखवतो. त्या जखमांचं दर्शन लोकांच्या मनात सीझरबद्दल मोठी सहानुभूती निर्माण करते. कट करणाऱ्या मारेकऱ्यांविषयी त्यांना तिरस्कार वाटू लागतो. त्याचं रूपांतर संतापात होऊन ब्रुटस कॅशियस यांच्याविषयी लोकभावना उग्र बनते. ते पाहून कट करणारे मारेकरी पळ काढतात. पुढे सीझरचा वारस ऑक्टेवियस अँटनीच्या साथीने युद्ध करून ब्रुटस कॅशियस सहित सर्व मारेकऱ्यांचा पराभव करतो. धीर खचून निराश झालेला ब्रुटस तसंच कॅशियस आत्महत्या करतात. अँटनीचं वाक्चातुर्य, बाजू उलटून टाकण्याचं कौशल्य, ब्रुटसचा उमदेपणा, कॅशियसचं कपट, या गोष्टी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. हे या नाटकाचं यश होय.
1: श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आत्ताच आपण जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या ज्युलियस सीझर या नाटकाचा परिचय करून घेतलात. हा परिचय आपल्याला करून दिला एम ए शेख यांनी. श्रोते हो, शेक्सपियर यांच्या किंग लियर या नाटकाचा परिचय करून घेणार आहोत पुढच्या शनिवारी याच वेळी. तेव्हा अवश्य ऐका साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाचा पुढचा भाग. तोपर्यंत आज मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला.

0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: ताई हे बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट.
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: RBI सांगते
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
8: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
7: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्टात,
8: दातासाठी एक नंबर.
9: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
10: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
11: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
10: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
11: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
10: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
11: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारंब रोड, कोल्हापूर.
10: फोन 940-440-8000.
12: श्रोते हो, सोमवारी 22 जूनला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका मीनाक्षी जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं प्राणायाम मानसिक संतुलन याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आता ऐकूया.
1: जनरली योगशास्त्र आसन जी करतो ती आपण थोडंसं शारीरिक बाबतीत जर म्हटलं तर प्राणायाम हे आपल्या कुठेतरी मेंटल हेल्थशी किंवा मानसिक आरोग्याशी त्याचा संबंध आहे असं म्हटलं जातं.
2: अगदी 100%.
1: हा, हे जे भावनिक किंवा मानसिक आरोग्य आहे त्याच्यासाठी योगाचा किती उपयोग होतो, कारण आता सध्याची जी जीवनशैली आपण बघतोय तर त्यासाठी काय सांगाल?
2: आपल्यात आयुर्वेदामध्ये स्वस्थतेची व्याख्या खूप छान केली आहे
1: बरं,
2: आणि ती आज जगानं सगळ्या मान्य केली. म्हणजे केवळ शरीराचं आरोग्य चांगलं याचा अर्थ माझं आरोग्य चांगलं नव्हे, तर समदोष हा समाग्निश्च समाधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा स्वस्थे इति अभिधीयते असं आयुर्वेदानं व्याख्या केली आहे. म्हणजे माझे तिन्ही दोष साम्यावस्थेमध्ये पाहिजेत शरीरामधले, वात पित्त कफ, हे तिन्ही दोष साम्यावस्थेमध्ये राहण्यासाठी आसन प्राणायामाचा निश्चित उपयोग होतो. समदोष हा समाग्निश्च म्हणजे पाचकाग्नी किंवा जाठराग्नी जो आहे तो योग्य पद्धतीनं संतुलन हा योगाचा गाभा आहे, मूळ गाभा, तर तो संतुलित राहतो. समदोष हा समाग्निश्च. समाधातू शरीरामधले जे सात धातू आहेत रस रक्त मांस मेद मज्जा अस्थिवीर्य हे सातही धातू साम्यावस्थेमध्ये पाहिजेत. यातल्या मध्ये कमतरता झाली तरी चालणार नाही, ते वाढले तरी चालणार नाही. समदोष हा समाग्निश्चय. समाधातू मलक्रिया ज्याची उत्सर्जन क्रिया चांगली आहे मलक्रिया, आणि मग पुढे म्हणले प्रसन्न आत्मेंद्रिय मना, आणि त्याला ज्याचा आत्मा इंद्रिय मन हे प्रसन्न आहे त्याला स्वस्थ किंवा निरोगी समाज निरोगी व्यक्ती असं त्याचं वर्णन आयुर्वेदानेही केलेलं आहे आणि तेच आज मान्य केलेलं आहे. मग आसनांमध्ये काय आहे? आसनांच्या मध्ये आपल्या लक्षात येतं की ताण आहे, दाब आहे, त्यानंतर बाक आहे आणि पीळ आहे. आणि याचा अतिशय सुंदर आपल्या ऋषीमुनींनी फार सुंदर विचार केलाय की ज्या ज्या ठिकाणी ताण दाब बाक आणि पीळ येतो त्या त्या ठिकाणचं रक्ताभिसरण सुधारतं, त्या त्या ठिकाणच्या पेशींचं आरोग्य सुधारतं. आणि पेशी म्हणजे आपलीच प्रतिकृती आहे. आणि बरेच जण आसनांचा अभ्यास फक्त शरीरापुरता करतात, तसा नाही आहे. आसनांचा अभ्यास सुद्धा मनासाठी आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेला वर्ग घेतो त्यावेळेला आसनामध्ये स्थिरता महत्वाची आहे. आणि स्थिर झाल्यानंतर ज्या स्थितीमध्ये आपण स्थिर झालेलो आहे त्या स्थितीमध्ये काही काळ स्थिर राहा, मनामधल्या येणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष करा, हा त्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण शरीरामधले ताण कमी झाले की लक्ष मनाकडे जातं आणि मग मनामधले जे वृत्ती आहेत त्या वृत्ती येतात जातात येतात जातात, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अभ्यास करता आला पाहिजे.
1: खरं
2: म्हणजे आसनांचा अभ्यास सुद्धा हा केवळ शरीरासाठी नाही आहे. म्हणजे शवासन हे आसन आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, पण ते शवासन हे आसन करायला सोपं पण जमायला खूप कठीण आहे. कारण त्यामध्ये मनानं जागृत राहून आपल्या शरीराला आपण विसरायचं आहे. तर ही प्रक्रिया शारीरिक मानसिक तर आहेच, त्याबरोबर भावनिक पण आहे. भावनिक कशी आहे? तर यामध्ये जसा प्राणायामाचा तुम्ही आता उल्लेख केला की प्राणायामाच्या अभ्यासामध्ये दीर्घ श्वसन हा त्याचा गाव आहे.
1: बरोबर.
2: आता मूलभूत प्राणायाम म्हणजे स्वामी विवेकानंदांनी जे योगाचा वर्ग घेतला होता त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 3 महिनेपूर्वीच्या काळी सलग दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायला लावायचे, त्याच्याशिवाय प्राणायाम शिकवत नव्हते. आता लोकांना तेवढा वेळ नसतो, पेशन्स नसतो. पण दीर्घ श्वसनानं काय होतं? एकतर फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते, फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं होतं आणि श्वसन संस्था चांगली काम करायला लागते. अनुलोम विलोम प्राणायाम किंवा नाडीशुद्धी प्राणायाम जो आहे त्या नाडीशुद्धी प्राणायामानं फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते, श्वसन संस्था सुधारते, प्राणवायू साठवून ठेवण्याची क्षमता आपली सुधारते. आपल्या शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये असंख्य वायुकोश आहेत, हे हजारो वायुकोश काम करत नाही आहेत. बरेच वायुकोश जसं फुगा असतो फुगलेला, आणि वायू त्यात असला तर तो फुगा फुगतो, आणि जर वायू त्यात नसेल तर फुगा मिटलेला राहतो, तसं आपले वायुकोश मिटलेले राहतात. प्राणायामाच्या अभ्यासामुळं हे वायुकोश कार्यरत होतात आणि त्यामुळे शरीरातल्या सर्व पेशींच्या पर्यंत प्राणवायू पुरवण्याची जी प्रक्रिया आहे ती गतीनं होते. हा शरीराच्या स्तरावरचा झाला.
1: बरोबर.
2: पण आपल्या लक्षात येईल की आपल्या श्वसनाचा आणि आपल्या मनामधल्या भावभावनांचा खूप जवळचा संबंध आहे.
1: खरं
2: म्हणजे मनामधल्या भावभावना वाढल्या म्हणजे अति आनंद झाला तरी सुद्धा आनंदाश्रू व्हायला लागतात आणि श्वासाची गती वाढते. आणि घरी एखादी दुःखद घटना घडली तरी सुद्धा काय होतं? श्वासाची गती वाढते, हमसून हमसून रडायला लागतात, त्यावेळेला श्वास रुद्ध होतो. म्हणजे श्वासाच्या आणि मनातल्या भावनांचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या ऋषीमुनींनी विचार केला की मग आपण उलटा प्रयोग

0: बघू, श्वासाची गती कमी केल्यानंतर वृत्तींच्यावर काय परिणाम होतो, आणि
1: बर,
0: मग असं लक्षात आलं की श्वासाची गती कमी झाली की मनातले विचार कमी व्हायला लागतात.
1: म्हणजे दीर्घश्वसन जे तुम्ही
0: दीर्घ
1: म्हणता.
0: श्वसन,
1: हा
0: अनुलोम विलोम प्राणायाम. कारण प्राणायामामध्ये जे ज्या वेळेला श्वास रोखून धरला जातो, पूरक, कुंभक आणि रेचक या तिन्ही
1: बरोबर.
0: प्रक्रियेत श्वास रोखून धरला जातो, त्यावेळेला तर मनामध्ये विचार येतच नाहीत. मनामधले विचार कमी होण्याची प्रक्रिया व्हायला लागते हळूहळू. त्यामुळं श्वासाची गती आणि मनातल्या भावभावना आणि मनातल्या भावभावना आणि श्वासाची गती यांचा परस्परांशी खूप जवळचा
1: संबंध.
0: संबंध असतो. आणि त्यामुळं वृत्ती नियंत्रणामध्ये राहण्यासाठी त्या वृत्तींच्या म्हणजे विचारांचा जो प्रवाह आहे तो प्रवाह हळूहळू हळूहळू कमी होऊन मन शांत होण्यासाठी प्राणायामाचा उपयोग होतो.
1: बरोबर.
0: आणि आत्ता असं आहे ना की आपल्या प्रदूषण खूप आहे बाहेर, हवेचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्या फुफ्फुसांची कपॅसिटी चांगली ठेवणं हे खूप आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे कोविडच्या काळामध्ये मला आठवते मी कोविड सेंटरमध्ये प्राणायाम शिकवायला जायचो,
1: बर,
0: पण आम्ही कधी कोविड पॉझिटिव्ह नाही झालो. ज्या ज्या वेळेला टेस्ट केल्या त्या त्या वेळेला कोविड निगेटिव्ह. त्याचं कारण असं आहे किंवा कदाचित झाला असला तर तो होऊन गेला सुद्धा असेल,
1: हा
0: पण त्याचा परिणाम
1: परिणाम
0: काही
1: नाही
0: झाला नाही.
1: झाला.
0: म्हणजे
1: बरोबर.
0: असे अनुभव खूप वेळेला येत असतात.
1: बरोबर.
2: जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं प्राणायाम, मानसिक संतुलन याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत.

0: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, ठीक 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत.

पाकिजा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कमाल अमरोही यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं गुलाम मोहम्मद यांनी. श्रोतेहो या सदाबहार गीतासाठी पसंती कळवली होती शिवानी कांबळे, अलाहाबाद शीला, स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगावचे श्रोते. याच गीतासाठी महादेवराव टोंगळे घोटवडे, तालुका राधानगरीचे श्रोते. फकीरा रेडिओ श्रोता संघ बीडचे श्रोते आहेत रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेडचे श्रोते प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरचे श्रोते संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणीचे श्रोते लक्ष्मण भाऊ लोखंडे यांनी सुद्धा याच चित्रपटासाठी पसंती कळवली आहे. यांच्यासोबत रुक्मिणी लोखंडे, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, अंजली, शीतल, सीमा, स्नेहल, राजवी, भूमिका, संकेत, हरी, आनंदा, संभाजी, तानाजी, अभिनव, सर्वेश, गणेश, मलू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशीचे श्रोते, संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगावचे श्रोते शंकर मोरे, रंजना वरद, वैदेही, स्नेहल, सुवर्णा पाटील. याच गीतासाठी सरदार बंके पिंपळे तालुका पन्हाळा यांनी सुद्धा पसंती कळवली आहे. श्रोतेहो त्याचबरोबर गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घांटजीवरून सर्वेश, सर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार यांनी सुद्धा याच गीतासाठी पसंती कळवले. श्रोतेहो आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया यानंतरचं असंच एक सदाबहार गीत.

चितचोर या चित्रपटासाठी यशोदास यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार आणि गीतकार होते रवींद्र जैन. श्रोते हो, या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे आणि परिवार राधानगरीचे श्रोते. याच गीतासाठी बोराळा धरण तालुका मालेगाव इथले हे श्रोते आहेत दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ. यानंतर कवठे महाकाळ विद्यानगर इथले हे श्रोते संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर. याच गीतासाठी पसंती कळवली आहे वसमत रोड परभणीचे श्रोते रणजित कारेगावकर कांचन आणि सृष्टी समरजित कारेगावकर. याच गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत गांधी चौक रोपड पंजाबचे श्रोते हरदेव मिका बलविंदर बिरग जयतेग बिरग मिका बिरग. त्याचबरोबर ग्रामपंचायत काळेगाव जाफराबादचे श्रोते सुधाकर राजे जाधव डॉक्टर प्रशांत राजे जाधव संजीत वायाळ मौताळाचे श्रोते कुमार प्रथमेश देशमुख कुमारी प्रणाली देशमुख करडा सिरोडचे श्रोते कुमारी सानवी देशमुख कुमार सर्वत देशमुख समर्थ राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवार. आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: नव्या जगाचं नवं चित्र, आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला, आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश.
1: द्या जरा डोक्याला ताण,
2: पटकन ओळखा हो मान,
1: पत्र लिहा छान छान,
2: शनिवारची वेळ विसरू नका,
1: किसान वाणीत जरूर भेटा
2: आपल्या आवडत्या राम राम पावणं या कार्यक्रमासाठी.
1: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz.

0: AIR या ऍपवर.
1: तेव्हा जरूर ऐका
0: राम राम पाहुण.
2: श्रोते हो, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन म्हणून आपण साजरा करतो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता, स्पर्धा आणि या सगळ्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आणि यामुळे आपली मनशांती मात्र हरवत चालली. योग आणि संगीत यांची साधना आपल्याला यामध्ये नक्कीच मदत करू शकते. या दोन्हीचा समतोल साधून आपण आपलं आयुष्य नक्कीच आनंदी करू शकतो. याविषयीची आपली मतं गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमामध्ये अवश्य मांडा आणि फोन इन कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाची वेळ थोड्याच वेळात म्हणजे 10:30 ते 11 या वेळेत सुरू होत आहे. 0231-2562-26 या क्रमांकावर अवश्य फोन करा आणि सोबत आपल्या आवडीचं गाणं सुद्धा सांगा. लक्षात ठेवा, वेळ थोड्याच वेळात 10:30 ते 11.

आंखे या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं. साहिल लुधियानवी यांचं हे गीत होतं आणि संगीतकार होते रवी. श्रोतेहो, या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, दत्तवाडचे हे श्रोते आहेत. अर्शली सनदी, सानितली सनदी कबनूरचे श्रोते, दक्ष मुर्गी मुतनाळचे श्रोते, शहाबाज नायकवाडे, सादिया जरीना आणि शब्बीर नायकवाडे रुईचे श्रोते, तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे तालुका राधानगरीचे श्रोते, आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर बालिंग्याचे हे श्रोते आहेत आणि महेचे श्रोते आहेत लहुराज नवाळे. श्रोतेहो, याच गीतासाठी पसंती कळवली आहे सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रमण, श्रुमेण वाघमारे, MIDC चंदननगर साताऱ्याचे हे श्रोते, विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत आणि माई चव्हाण वारणा शहापूर कोल्हापूरचे श्रोते, सेक्टर 67 मोहोली चंदीगडचे श्रोते, टीडी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमरदीप, अनिल शर्मा आणि कालकाचे श्रोते शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल. जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालनाचे हे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर जळगावचे श्रोते, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबादचे श्रोते, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबादचे श्रोते, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूरचे हे श्रोते आहेत. श्रोतेहो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

प्यासा सावन या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं संतोष आनंद यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि या सदाबहार गीतासाठी पसंती कळवली होती सुप्रिया ओंकार, विद्या, साईनाथ संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी राधानगरीचे श्रोते, मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अलका दयानंद साळवी, बजरंग आणि नंदाताई, श्रीपती कुंभार, मेघा, सुभाष सातवेकर, अश्विनी, विक्रम तानवडे, तमनाकवाडा तालुका कागलचे हे श्रोते, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे श्रोते, अभि, अदिती, मंजू

अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा वावडाचे श्रोते सुशीला विलास दावणे कागलचे श्रोते शिरढोणचे श्रोते सुभाष मिंचे श्रीनिवास कांबळे अडरावचे श्रोते सचिन किल्लेदार भडगावचे श्रोते शशिकांत पाटील कुरुंदवाडचे श्रोते धूमधडाका ग्रुपचे श्रोते आहेत रमेश डावकरे अनिल कुंभार अथर्व अविरा सुधीर समीक्षा आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजीचे श्रोते आणि आज गीतासाठी पसंती कळवली होती जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे श्रोते उस्मान शेख फौजी सायरा बानो शेख फैजन बी शेख इस्लाम बी शाकेर दस्तगीर बाबा करिश्मा शेख त्याचबरोबर सिमर शेख सानिया शकील पठाण वळसंगीकर बिस्मिलाबी शेख गदर शेख निलोफर शेख हिप्परसोगाचे श्रोते तालुका बिलोली जिल्हा नांदेडचे श्रोते चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद माहिरा सय्यद श्रोते हो या सदाबहार गीतासोबतच आजचा आपकी पसंत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत निवेदिका ईशा वायकुळा निरोप द्या नमस्कार.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीतासारखीच आजची यात परिस्थिती आहे. पाऊस खूप लांबलाय आणि प्रत्येक जण पावसाची वाट बघतोय. श्रोते हो, लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर प्रसारित करीत आहोत शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातला हा पोवाडा.

खरी मुलाचा लग्न सोहळा चालू होता. कोंडाला किल्ला घेण्याची घोर प्रतिज्ञा करून घर मांडवत तानाजीनं एकच घोषणा केली, ऐका आधी लगीन कोंडा न्यासे आणि मग माझ्या या रायबाचे.

आणि मत्तीसाठी लढाऊ मावळा जमा केला व दोघांनी दोहो बाजूनी किल्ल्यात प्रवेश करण्याचा चंग बांधून किल्ल्याचा भेद घेणारा तानाजीने वेष बदलला.

तानाजीच्या हातातील ढाल फुटून पडली. ढाल फुटून पडली तरी तानाजी कमरेचा शेला हाताला गुंडाळून त्यावर उदय भानूच्या तलवारीचे वार झेलीतच होता. हे वार झेलता झेलता दोघांचा एकमेकाच वर्मावर खास घाव लागला. तानाजी पडला तो

0: पळून जाऊन तरी सांगणार काय बाई कोला
1: काय बाई कोला
0: ही नामर्दाची चाल मोडा आणि तलवारी पदरून शत्रूला भिडा फिरा मागे फिरा

0: लागला तर शिवाजी राजाच मान करी भाल
1: मान करी
0: भाल कोण खाऊन पाहिलं माग वळून तर त्याला लाथ घालून उचलून कड्या खालती जैन फेकून मराठ्याची जात सांगता शिवबाचे सेवक म्हणता आणि पाय लावून पळता अरे हू हू तुमच्या जिनगाणीवर कशासाठी मराठा म्हणून तुम्ही जगता आणि ही मराठा कुळी माती बोल करता म्हणून म्हणतो फिरा मागे बोला हर हर महादेव।

शाहीर बिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातला पोवाडा आपण ऐकलात. लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे लोकगीत.

0: शाहीर विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांच्या आवाजातलं लोकगीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, सोमवारी 22 जूनला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका मीनाक्षी जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। परिसर
1: श्रोते हो, अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम। ऑनलाइन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत। येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
2: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे, आणि तशा पद्धतीने त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं।
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
3: श्रोते हो, यानंतर ऐकूया माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे लोकगीत, संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी।
4: चार चौघींच गाराण है का अस जगात

श्रोतेहो, माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं लोकगीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मदन वाघमारे यांचं हे लोकगीत. संगीतकार आहेत विठ्ठल शिंदे आणि स्वर आहे पुष्पा पागधरे यांचा.

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत रामचरितमानस गान भाग 384. गायक कलाकार ए हरिहरन, तुलसीदास यांची ही रचना. संगीतकार आहेत सतीश भाटिया.

रामचरितमानस गान या कार्यक्रमाचा 384 भाग आपण ऐकलात. गायक कलाकार होते ए हरिहरन. तुलसीदास यांची ही रचना होती आणि संगीतबद्ध केली होती सतीश भाटिया यांनी. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. गाता

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. जेव्हा आपण प्रेमात पडतो आणि ती प्रेमभावना जेव्हा उत्कट असते तेव्हा तिची किंवा त्याची तारीफ केल्याशिवाय ती भावना आपल्याला व्यक्त करता येत नाही. आणि अशाच भावनांना प्रतिबिंबित करणारी काही गीतं आज आपण ऐकणार आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

कश्मीर की कलिया चित्रपटासाठी एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं ओ पी नय्यर यांनी.

0: कि मैं तुझसे मोहब्बत करता हूँ।
1: मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गीत होतं शकील बदायूनी यांचं। चित्रपट होता लीडर। श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत तारीफ याच्यावर काही चित्रित गीतं। आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ। श्रोते हो, 50 दशक असू दे, 60 70 किंवा अगदी अलीकडचं, आपल्या प्रिय व्यक्तीची तारीफ केल्याशिवाय अनेक चित्रपट गीतं ही अधुरी वाटतात। श्रोते हो, यानंतरचं असंच एक गीत ऐकूया, मजरूह सुलतानपुरी यांचं। ओपी नय्यर यांच्या संगीतरचनेतलं हे गीत आहे, फिर वही दिल लाया हूं या चित्रपटातलं, आशा भोसले यांच्या स्वरातलं।

0: खुद्दार या चित्रपटासाठी कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी, ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.
0: श्रोते हो, हजारो अवीट गोडींच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात नक्की कुठलं गाणं घर करून आहे आणि त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला आपण सांगू शकता. आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत जरूर फोन करा. ध्वनिमुद्रण 02-31-2-65-26-24 या क्रमांकावर गाणं मनातलं या कार्यक्रमासाठी. श्रोते हो, जरूर फोन करा रविवारी म्हणजे उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. कार्यक्रम गाणं मनातलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आपण कार्यक्रम ऐकत आहात गाता रहे मेरा दिल, हिंदी चित्रपट संगीत. आणि आज सौंदर्याची स्तुती किंवा तारीफ या थीमवर बेस्ड काही गीतं आपण ऐकलीत. ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

गीता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील त्यांच्यामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडला आहे आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा

0: आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.
0: निश्चितच, कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातः काळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत, म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे, उत्तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं. ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
0: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय? तर जोडणे.
1: बरोबर.
0: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
0: आपण जोडलं कशाद्वारे जातो? तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी, पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर, मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट, जे आजकाल फास्ट फूड कडे सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत, कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल, 15 दिवसातनं, 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खाताय, तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी, पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं, सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबल चेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान, खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.

0: कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: मॅडम, निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे. आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच, तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या, सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या. पण मी जशी जॉगिंग करायला लागली, धावायला लागली, मग त्यांनी विचार केला

0: आनंद होतो.
1: त्यांनी आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं आपल्या या कामाचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे, तर नक्कीच हा आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
0: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व माझ्या

श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर। 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू।

0: नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती V. Mohan यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज NTA देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत NTA मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट UG फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

0: 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेअर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रील, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

0: देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांची

0: या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143.90 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं.

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड NCCF मार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटल मागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. NEET UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती नेहा पवार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता ऐकूया योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: योग का मतलब है जोडना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाएं, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: इसमें ना कोई खर्चा, ना कोई और दिखावा है, स्वस्थ रहे कैसे, बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाएं, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या युवाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
1: हो.
2: प्रत्यक्ष योग, प्राणायाम, व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो.
2: मग आपला काय विचार आहे महाशय?
1: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
2: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
2: अरे वा. आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते, तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय,

0: एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असंही योग दिन 21 जूनला असतो, दररोज नाही, कळत नाही तुला काही नाही?
1: हो ते पण आहे म्हणा.
0: मग
1: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जूनलाच मग.
0: हा बरोबर, म्हणजे काय दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
1: वा हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही खरे जमत तुला? मित्रांनो असा कुठला पाहिजे नाही का याला, रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जूनला मात्र तिथे हजर का? तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला, स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
0: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
1: हो का?
0: मग
1: कोणतं रे?
0: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
1: हो ना, शहाण्या, व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
0: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो एकही शांत बसणार नाही, आपण ऐकूया छानसं गाणं.
1: तर चांगला चोप दिला पाहिजे, व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासनं करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 ला भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 ला

0: पहिला योग दिवस थाटामाटात 150 हून देशामध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कृणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडंसं वेगळं पडतं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कृणाल.
1: नमस्कार सर.
0: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
1: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी, ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
0: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडंसं जर आपण आता योगाकडे येऊया. आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योगमध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
1: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे, त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो, धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी पतंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजली योग सूत्रामध्ये असं म्हटलंय, समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली, आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
0: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
1: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना, फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते. आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण ज्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचंय म्हणजे समाधीपर्यंत पोचायचं आहे, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
0: सर, आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
1: जी.
0: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय.
1: जी.
0: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
1: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं. शरीराच्या सर्व संवेदना जातात. मन आणि बुद्धी इथे लय पावते आणि एक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
0: सामान्यपणे जर विचार केला कृणाल, तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
1: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो. विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून. आणि जी एकाग्रता साधली जाते त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी
0: म्हणू शकतो. बरोबर आहे. त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे.
1: जी.
0: आणि

0: सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसनं काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आसनं कशी करावीत.
1: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल ते तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसन सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
0: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं. श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं. तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
1: जी बरोबर.
0: याबद्दल थोडंसं सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे.
1: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे. की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही. आपण श्वास घेत असतो पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, ह्यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
0: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
1: जी जी, आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचं प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकतात.
0: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
1: जी
0: असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन
1: जी
0: व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात.
1: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
0: अच्छा
1: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
0: अच्छा, एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असेल, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का?
1: जी
0: असतील तर ते थोडस सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये.
1: जी,
0: याबद्दल थोडस सांगा.
1: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या, की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. तर या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
0: अच्छा,
1: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभा राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे.

0: एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे, दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी, आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते. आणि मुलांसाठी अशी जी तुलात्मक दोन तीन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग, तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं, तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं, म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
1: यात युवकांनी कोणती आसनं करावीत, म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी?
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
1: कृणाल, आता वृद्ध व्यक्ती आहेत
0: जी,
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये
0: जी,
1: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
0: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्ती जखडलं नसेल, तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून, योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजे. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत, जसं गुडघ्याची वाटी झिजली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
1: हलके फुलके जे आसनं आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी
0: जी.
1: एक आणखी, आता हे जग खूप फास्ट झालंय, म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आलाय, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, तर योग याबद्दल काही सांगतं का? म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या अभि आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
0: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेल वगैरे, असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरचं खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं, जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे, असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
1: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहे ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
0: जी जी, अतिशय बरोबर.
1: आता कृणाल, आपला कार्यक्रम हा युववाणी आहे
0: जी,
1: ठीक आहे, योगनं माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत
0: जी,
1: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
0: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये बीए इन योगा, एमए इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत, आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की एमए इन योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होताय योग विषयामध्ये, तर प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेंमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पीटीचा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेंमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी आहेत शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत,
1: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण
0: जी.
1: आता योग

0: Sports Last came in. And with that, we end this news bulletin.
1: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 6:10 होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया बेला शेंडेंच्या आवाजातील हे गीत. चित्रपटाचं नाव आहे प्रेमाची गोष्ट. गीतकार विश्वजीत जोशी, संगीतकार आहेत अविनाश विश्वजीत.

बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील या गीतानंतर ऐकूया आपलं पुढील गीत, हा खेळ सावळे यांचा. या चित्रपटातील हे गाणं गायलं आहे आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि साथीदारांनी. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर, गीतकार आहेत सुधीर मोघे.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीचा वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम सायन्स कॉर्नर. सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात आज ऐकूया लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, कधी विचार केलाय का तुम्ही, लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्त्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुडे सर यांना. सर नमस्कार.
2: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा.
2: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आत्ता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही. आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती, आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं. आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण ह्याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया.
1: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय, आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्त्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
2: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, बरोबर, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार्फ प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात. आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
1: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ॲक्सेप्टेड बिग बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो. आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले. तर लघुग्रह कसे तयार झाले?
2: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्वाचा दुवा आहेत अवकाशातले.
1: महत्वाचा दुवा आहे,
2: खूप महत्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, ह्यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं, असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
1: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
2: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचेच पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. त्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे

0: सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण, ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतात, तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल, त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातूसुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अतिदुर्मिळ धातू आहे, पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झाला आहे तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
1: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्त्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आत्ता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय.
0: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वीजवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशनसारख्या काही नासाने मोहीम राबवल्या आहेत ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की बाबा मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्त्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्त्व आहे, आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशाप्रकारे महत्त्व समजून घेऊ शकतो.
0: लघुग्रहांचं महत्त्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमालाच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हा हे महत्त्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आत्ताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, आपण ती कशी घेऊ शकतो.
0: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्त्वाचं आहे. आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो. शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
1: ट्रॅजेक्टरी म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
0: त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे, आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो. आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती आहे की तो जसं डायनासॉरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मे बी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालं आहे याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल.
0: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासॉर नष्ट झाले साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक त्याला इम्पॅक्टर म्हणतात पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्स्युएला न्यू मेक्सिको येथे पडला तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता.

0: आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अणुबॉम्ब पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या. आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ॲक्च्युली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये. तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नी आघात झाला. तो अश्नी आघातला आपण एअरबस्ट म्हणतो कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला. पण तरीसुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः, म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो हे त्याचे दोन मोठी उदाहरणं आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगड इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरण आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजे, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्हीसुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून सांगा.
0: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाही आहे, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे हजारो फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांनाही फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो. तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः 1 वर्षभर अभ्यास केला जातो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून 1-5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की व त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो, हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातोय त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
0: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत. ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठलीही असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातोय. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात की आपण जो घेतोय तो नॉईज आहे का तो खरंच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो आणि अजून असे 1-2 त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
0: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा SA सिटीजन सायन्स नावा

0: नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSC मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफीत जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय, तुम्ही जसे सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचा पण कधी योग येतो का?
0: हो, ॲक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत, पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
1: दुर्बिणीने दिसू शकत नाही पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितला, सिटीजन सायंटिस्ट. ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
0: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन, कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो अनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला अनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची, आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावं लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे, पण त्याच्याकडे नेट ॲक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
0: खूप चांगला प्रश्न विचारला आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे आणि त्याला इंग्लिश येतं आहे किंवा नाही आहे. तर ह्याच्यावरनं एक मुद्दा मी थोडासा ॲड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
1: अरे वा.
0: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता, कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा अनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडचण आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो अनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतं आहे का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव ॲस्ट्रॉइड नावाचं एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतो आहे का, दिसतोय तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सचा बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्त्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात

0: साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून ॲनालिसिस करू शकता. आणि ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे, आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली.
1: अरे वा. श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने ह्या लघुग्रहांचं काय महत्त्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे. आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणारे हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे, त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो, जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं तर त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोकं त्यांना ह्याचं महत्त्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व खूप आहे, फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजून सांगितला, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: श्रोतेव, संध्याकाळचे 6:52 होत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम सायन्स कॉर्नर. यामध्ये आपण ऐकत होतो लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गादोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत.

अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

0: त्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात पाच तरुण बुडाले. परभणी मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडोर बनेगा 1500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत. आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरात

0: आपल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला

0: उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकींमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या 3रा आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसळेकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि

0: न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गादोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
6: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
5: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
6: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा.
7: Yes, promise.
5: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
6: रविवार दिनांक 21 जून ला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
8: माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
9: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं। या रोजगार

0: किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये थेट वितरित केले गेले. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ मार्फत राबवली जाते. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय. असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे. औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत. ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे. पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय. 1 लाख रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत. 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे. 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे. तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल. या नंबरासह स्वतःची माहिती ईपीएफओ कडे नोंदणीकृत करावी लागेल. नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल. हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल. या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल. हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल. त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल. पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल. याचा दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकारची बचत होईल. त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे. कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या, स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रूपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय. आता या योजनेमध्ये 2,400 कोटींचा पहिला रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ते

0: किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचं आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे, आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला, किंवा पेन्शन आलं, किंवा ग्रॅच्युइटी आलं, किंवा इन्क्रीमेंट्स आल्या, प्रमोशन्स आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो, तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं, कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण, जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल, पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा एंटरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते. मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP मध्ये त्याचा 40% वाटा आहे, आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता मिळेल असं आत्ता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा MSMEचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त MSMEची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या MSMEच्या 17% MSME हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वाने जे आपल्याला MSME दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, MSME लोन घेऊ शकता. आता हे MSME सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत. तर या MSMEंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज YouTube वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्ज वरून. श्रोते हो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीने सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: किसान वाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पावणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 जून पर्यंत कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 68%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 22, 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 जून पर्यंत कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 44 ते 64%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 19, 20 व 23 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 21, 22, 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 58 ते 62%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 45 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 22 व 23 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: अरे सुन तो.
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन, जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
2: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ,
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
4: कृषि संबंधी समस्याओं का

0: अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
1: मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया। आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम राम राम पाहुणं आता ऐकूया। सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार।
2: राम राम पाहुणा ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत। भाऊचा राम राम
3: आणि अक्काचा नमस्कार।
2: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला।
3: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत।
2: नक्कीच, तर सुरुवात करूया उशिरा आलेल्या पत्रांपासून।
3: हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, नम्रता, पूनम, अंजली, सीमा, भूमिका, शीतल, स्नेहल, संकेत, हरी, शौर्य, राजवी, आनंदा, संभाजी, तानाजी, अभिनव, सर्वेश, गणेश, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगणूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद वैदही, स्नेहल मोरे आणि सुवर्णा पाटील यांनी। तर भाऊ यांनी आपण अधिक ज्येष्ठ महिन्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि आपल्या केंद्रावरचे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं देखील कळवलं आहे।
2: अधिक महिना हे हुमानाचं अचूक उत्तर देणार आहे पत्र। शिवाय अभिप्राय दाखल ते म्हणतायत की मोगरा फुललाच नाही हे नभोनाट्य जे 11 तारखेला प्रसारित झालेलं ते आम्हाला खूप आवडलं। आणि हे श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्रामचौक इचलकरंजीचे, त्याचबरोबर हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे, बिडकीहाळ तालुका निपाणीचे।
3: तर हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे, ठिकपुरली इथून आणि यांनी देखील अधिक महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे।
2: विजय सुतार, शिवतेज सुतार, शैला दिलीप पोद्दार, शोभा रवींद्र मेस्त्री, डॉक्टर युवराज मोटे, विशाल दिगंबर सुतार, बाबासो पाटील, राधई रेसिडेन्सी, मीराबाग, रंकाळा, कोल्हापूरचे हे श्रोते। या श्रोत्यांनी अधिक मास हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि जागतिक रक्तदाता दिनाच्या शुभेच्छा सुद्धा सर्वांना त्यांनी दिलेल्या आहेत। अधिक महिन्याचं ताट या श्रोत्यांनी रेखाटून पाठवलंय। यामध्ये जोडवी, मासोळी, निरंजन, केळी, आंबा, अनारसे अशा विविध वस्तू त्यांनी या ताटामध्ये रेखाटलेल्या आहेत।
3: खरंच खूप सुंदर चित्र यांनी रेखाटलेलं आहे। आता वळूयात पुढच्या पत्राकडे।
2: नक्कीच,
3: हे पत्र आपल्याला पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्जुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुणी तालुका बदनापूर इथून। तर भाऊ यांची दोन पत्र आहेत बरं का आपल्याकडे। एक म्हणजे आपण चांदोमामाबद्दल जे हुमान विचारलं होतं ते आणि दुसरं म्हणजे अधिक महिन्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याच्याबद्दल। तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 29 मेच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये माती परीक्षणाविषयी जी आपण माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली। त्याचबरोबर 30 तारखेचा रामराम पाहुणा हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला। पुढे अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 3 जून रोजी गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय खत व्यवस्थापन याविषयी जी आपण माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली।
2: पुढच्या पत्राकडे वळतोय। जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम ही परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचं हे पत्र। श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, सिमर, इलान आणि करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी आयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद। या श्रोत्यांनी धोंड्याचा महिना हे अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवले आणि पत्रांवर आधारित कार्यक्रम आवडतात असंही लिहिलंय।
3: तर भाऊ हे उशिरा आलेलं शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत पोतदार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथून शशिकांत विश्वास पोतदार, संदीप, भारती, शंकर आणि लक्ष्मी पोतदार। तर यांनी आपण अधिक महिन्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय। सोबत ते असं म्हणत आहेत की 8 जून रोजी सकाळी 8:15 प्रसारित झालेला शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी गायलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आम्हाला खूप आवडला।
2: तर अक्का उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
3: आणि आता कार्यक्रमात वेळ आहे ती म्हणजे गेल्या आठवड्यात विचारलेल्या हुमानादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची।
2: नक्कीच, पण त्या अगोदर गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते सांगूया।
3: नक्कीच,
2: तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं

0: होतं, मी गोड आहे पण साखर नाही, मी गोड आहे पण गुळ सुद्धा नाही, मी गोड आहे पण ऊस सुद्धा नाही, मी पातळ आहे, मी उष्ण आहे, मी तुमचा खोकला घालवणारा डॉक्टर आहे, तर ओळखा पाहू मी कोण?
1: तर मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आहे मध.
0: आणि हे हुमान आपल्याला लिहून पाठवलं होतं तानाजी चौगले, उजळाईवाडी, तालुका करवीर या श्रोत्यांनी.
1: तर बघूयात आपल्या कोणकोणत्या श्रोत्यांनी या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. हे पत्र आपल्याला पाठवलंय विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर यांनी. तर यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. अभिप्राय दाखल हे असं म्हणतात की 15 जून रोजी प्रसारित झालेला परिसर हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि रविवार म्हणजे 14 जून रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला.
0: निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महे इथून एकनाथ इंगवले, उदय माने, ओमकार इंगवले, आयशा रमजान डफेदार आणि विजयकुमार स्वामी यांचं पत्र आहे. त्यांनी सुद्धा मध हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि मधासारखेच आपले सर्वच कार्यक्रम गोड असतात, प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
1: हुमान जरा मला कोड्यात पडल्यासारखं वाटलं असं म्हणत हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय बेळगुंदी इथून मालती दातार यांनी.
0: महादेवराव डोंगळे, शरण्या आणि आदित्य डोंगळे घोटवडे तालुका राधानगरीहून, तर रेयांश शिवतेज आणि रश्मीन खतकर गोकुळ शिरगावचे श्रोते यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: हे पत्र पाठवले त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, अंजनी, शिवाजी पाटील, गीतांजली, सयाजी वरुटे यांनी हसूर दुमाला इथून, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका, सीमा, दगडू सुतार भाटणवाडी, कोमल, सागर, आरव सरकार, राधिका, दयानंद कांबळे आणि कांबळे परिवार यांनी आमजाई भरवडे इथून. तर यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते असं म्हणतात की आपल्या केंद्राचे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूपच आवडतात, यामध्ये रामराम पावणं, शेतकऱ्यांची आवड आणि जास्तीत जास्त पत्रांना पोहोच देणारे हे कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला ते खूप आवडतात.
0: सुंदर हस्ताक्षरातलं पुढचं पत्र माझ्या हातात आहे. या पत्रात श्रोत्यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि अभिप्राय दाखल त्यांनी बराच मजकूर लिहिलाय. 12 जून रोजी सकाळी 10:30 प्रसारित झालेला इंद्रधनू हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात कथाकथनमधील म्हैस ही विनोदी कथा आम्हाला खूप आवडल्याचं त्यांनी कळवलंय. 14 तारखेला गप्पा गाणी हा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो सुद्धा खूप आवडला. रक्तदानाचं महत्व या कार्यक्रमातून आम्हाला ऐकायला मिळालं आणि शेतीविषयक कार्यक्रम तर आम्ही नियमित ऐकत असतोच असं म्हणत त्यांनी प्रसारणाबद्दल धन्यवाद दिले आहेत आणि एक हुमान सुद्धा आपल्याला लिहून पाठवलंय. आणि हे पत्रप्रेषक आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ, लक्ष्मीनगर हातकणंगले इथून महादेव, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी आणि तुषार खोत, त्याचबरोबर गार्गी आणि शची पाटील.
1: तर भाऊ, कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय. शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला, स्वप्नील, कोंडीराम परेट, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे यांनी मौजे सांगाव इथून. तर यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
0: बर, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे हे श्रोते, त्याचबरोबर हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकीहाळ तालुका निप्पाणीचे, या श्रोत्यांनी गप्पा गाणी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं कळवलंय. रक्तदानाविषयी उपयुक्त माहिती मिळाली आणि आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा यांनी प्रयत्न केलाय.
1: मध हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. देवांश खंडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी इथून. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतात की रविवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 10:00 प्रसारित केलेला आपली आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला.
0: शब्बीर आटपाडे, फैजुल्ला, इजाज, इरशाद, जुबेर, इम्रान, हैदर, जाफर, राहत, माहिरा, आयशा, अहमद, शाहिदा, अरमान, सुफियान, लोमान आणि सोनू मोनू यांचं हे पत्र आहे रुकडी इथून. यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप आवडतात असंही कळवलंय.
1: हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा केलाय. श्रोते आहेत प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल, शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी इचलकरंजी इथून. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 13 जून रोजी सकाळच्या कार्यक्रमामध्ये

0: ठीक 7 वाजता ऐसी अक्षरे रसिकेमध्ये कौतुक हा ललितबंध जो आपण प्रसारित केला तो आम्हाला खूप आवडला. तर याच दिवशी सकाळी 10 वाजता सादर झालेला आपकी पसंद हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम देखील आम्हाला खूपच आवडला.
1: बर, मध हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र दीपक आणि समीक्षा दीक्षित गोकुळ शिरगाव तालुका करवीर इथल्या श्रोत्यांचं.
0: हे पत्र पाठवलंय बंडोपंत शहागुरुजी यांनी गावभाग सांगली इथून. तर यांनी देखील मध हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते अभिप्राय दाखल असं म्हणतात की गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये तूर लागवड याविषयी जी आपण माहिती प्रसारित केली ती खूपच उपयुक्त होती.
1: हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र दे दणादण ग्रुप सुवर्णा कांबळे ताराबाई पार्क कोल्हापूर विठ्ठल डेळेकर रुक्मिणी विशाल बापू पूजा डेळेकर सुलाताई जाधव सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टण कोडोलीचे हे श्रोते यांनी अचूक उत्तरासोबतच आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आवडतात गप्पा गाणी हा कार्यक्रम आवडतो असं कळवलेलं आहे.
0: हे पत्र पाठवले तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले यांनी दोनवडे इथून. तर यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र आदित्य वागवेकर सिद्धी शुभांगी अनिल वागवेकर बालिंगे तालुका करवीर इथल्या श्रोत्यांचं. आणखी काही नावं आहेत लहुराज नवाळे महे तालुका करवीर यांचं सुद्धा या पत्रात नाव आहे.
0: हे पत्र आपल्याला पाठवलंय मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे रेखासागर साबळे छाया श्यामराव शिवडकर आर्या अथर्व दीपाली सुनील शिवडकर बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार आशा आणि किशोरी गोरे अश्विनी विक्रम तानवडे मुक्काम पोस्ट तमनाकवाडा इथून. तर भाऊ यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि एक हुमान सुद्धा यांनी लिहून पाठवलं आहे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. मध हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र संजय मोहन सिंग राजपूत आराध्या आणि ऐश्वर्या सतीश राजपूत उद्यमनगर कोल्हापूर इथले हे श्रोते.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर यांनी. तर यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की आपल्या कोल्हापूर केंद्रावरून सादर होणारे कार्यक्रम आम्ही आवडीनं ऐकत असतो. आपले कार्यक्रम एकदम सुंदरपैकी आपण सादर करता त्यामुळं आम्हा श्रोत्यांना खूपच आनंद होतो. आम्ही आमची आवड पूर्ण करण्यासाठी आपली आवड आपकी पसंद शेतकऱ्यांची आवड रामराम पावणं या कार्यक्रमासाठी पत्र पाठवत असतो आणि आमचे सर्व पत्र कार्यक्रमात आपण सामील करून घेता त्यामुळे आपले खूप खूप आभार असं देखील यांनी म्हटलं आहे.
1: मध हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र सोबत अभिप्राय दाखल हे श्रोते म्हणतायत की रामराम पाहुणं शेतकऱ्यांची आवड आपली आवड आपकी पसंद हे कार्यक्रम आम्ही नियमित ऐकतो. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत. आणि पत्र प्रेषक आहेत जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी सायरा बानो दस्तगीर फैजन बी बाबा सिमर सानिया शकील पठाण इलान आणि करिश्मा शेख चांदणी आयुब सय्यद कुमारी माहिरा सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद.
0: हे पत्र आपल्याला पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून. लक्ष्मीभाऊ लोखंडे रुक्मिणी भगवंत सुशीला पूनम नम्रता हरी राजवी सीमा भूमिका शौर्य शीतल स्नेहल अंजली संकेत आनंदा संभाजी तानाजी सर्वेश अभिनव रामचंद्र मल्लू शेवाळे आणि लक्ष्मी शेवाळे यांनी. लिंगूर कापशी इथून संजय मोरे संगीता मोरे तर नेरली तामगाव इथून शंकर मोरे वरद रंजना वैदही आणि स्नेहल मोरे याचबरोबर सुवर्णा पाटील यांनी. तर यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय आणि आपल्या केंद्रावरचे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं देखील कळवलं आहे.
1: मध हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र हरिभक्त रेडिओ श्रोता संघ शोभा साठे पांडुरंग साठे राम साठे शोभा पांडुरंग राम आणि रुपा साठे छाया आणि तानाजी चौगले वाघवे तालुका पन्हाळा इथून आलेलं हे पत्र.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजी पेठ कोल्हापूर इथून संतोष जमदाडे सतीश जोशी अरुण पाटील बापू नलवडे भारत निकम विश्वास भोसले गणेश जाधव यशवंत बामणे अभिजित शिंदे महेश निकम संतोष परब उमेश म्हाडगुद सोन्या आणि बब्या.
1: अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे मौजे येळगुडीचे श्रोते रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूर विलास पाटील अरुण कांबळे चंदूरचे श्रोते यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हे पत्र पाठवलंय सुप्रिया बोलकेवाडीकर एकता कांबळे मेघना उत्कर्ष चिऊ कांबळे तुषार प्रसिंक कांबळे वनिता जत्राटकर रेखाता येळगुडकर संघमित्रा

0: आपल्या श्रोता संघ चंदूर इथून आणि यांनी देखील मध हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र माझ्या हातात अर्श अली सनदी, सदीन अली सनदी, कबनूर, दक्षमुर्गी, मुतनाळ, शाहबाद, सादिया, जरीना आणि शब्बीर नायकोडे रुईचे श्रोते.
0: हे पत्र पाठवलंय श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड इथून, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागल, सुभाष मिणचे, शिरहोन, श्रीनिवास कांबळे, यड्राव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड आणि सचिन किल्लेदार, भडगाव इथून. तर पत्रामध्ये हे असं म्हणत आहेत की 13 जून रोजी प्रसारित झालेला आपला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. याचबरोबर शेतकऱ्यांची आवड, या कार्यक्रमात ऐकवलेली गाणी ही मनप्रसन्न करणारी वाटली असं म्हणत त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: संपत्ती खेमलापुरे, राणी, अंकिता, तानाजी, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, दत्तवाड तालुका शिरोळ इथून पत्र आले, यांनी सुद्धा मध हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हे पत्र पाठवलंय सैनिक टाकळी इथून. वसंतांना अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, हर्षदा, अर्पिता, वैष्णवी, राजश्री, जयश्री, माहेश्वरी, श्राव्या आणि रितिका यांनी. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. आणि चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आम्ही आवडीनं ऐकत असतो असं देखील कळवलं आहे.
1: वंदे मातरम श्रोता संघ प्रथमेश मयुरे, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक पट्टण कोडोली, सुशांत, कविता लोहार कागल, दिव्या, आकाश, नीता मांडवकर, सरनोबतवाडीचे श्रोते यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. आणि पीएम किसान योजना याविषयी पूजा गडकरी यांनी जी माहिती दिली ती आम्हाला खूप आवडली असं त्यांनी कळवलेलं आहे.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, मुक्काम पोस्ट येळगुड, काका पाटील सोमान, बाळू बोडके, अरुण येळगुडकर चंदूर इथून. तर यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: मध हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका, राधानगरीचे श्रोते.
0: हे पत्र पाठवलंय बेलवळे खुर्द कागलहून कृष्णात कांबळे, गीता, सुशांत, सुहास आणि प्रीती कांबळे यांनी. तर यांनी देखील मध हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि रोज सकाळी प्रसारित होणारा चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकत असतो असं देखील कळवलं आहे.
1: रवी ग्रुप चंदूर, चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा आणि सागर पाटील, आदित्य कुमार कोगे, बाबासो दुकानदार कोगे, राजू मिठारी स्टॉप या श्रोत्यांचं हे पत्र यांनी सुद्धा मध हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे, ठिकपुरले इथले.
1: रिअल लिस्नर्स ग्रुप जत इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख यांचं पत्र आहे. यांनी सुद्धा मध हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
0: हे पत्र पाठवलंय संगीता, काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड यांनी पंचशील नगर वरणगे इथून. तर पत्रामध्ये हे असं म्हणतायत की आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम बहारदार आणि संगीतमय असे आहेत. आपल्या केंद्रावरून 14 जून रोजी सकाळी प्रसारित झालेला आपली आवड आणि संध्याकाळी प्रसारित झालेल्या शेतकऱ्यांची आवड हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूप आवडले. तर 15 जून रोजी सकाळी 6:55 पावसाळ्यापूर्वी निवारण व्यवस्थापन याविषयीची जी माहिती प्रसारित केली बाबूराव आंधळे यांनी ती आम्हाला खूप मोलाची आणि उपयुक्त वाटली. याचबरोबर हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला असं म्हणत त्यांनी मध हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: बस्तवाड तालुका शिरोळ इथून हिमॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार, त्याचबरोबर विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, अभिलाष, प्रीती, मियारा, महादेवी, श्रुती, स्नेहा, शिवप्रसाद जंगम, एकनाथ इंगवले, महे, अण्णासो खोत, दत्तवाड, बाजीराव वाघमारे, केरूर, गजबर अत्तार, फरीद मोमीन, सचिन राजमाने, वैभव जाधव, कुरुंदवाडचे श्रोते. आणि हे पत्रात पुढे म्हणतायत की आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम अतिशय आवडीनं आम्ही ऐकत असतो, प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
0: तर भाऊ कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
1: नक्कीच. तर मंडळी या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. ऑक्सिजन निर्मितीचं मी आहे आगार, पशुपक्ष्यांच्या आहार विहाराचं मी आहे सुंदर स्थान, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला मिळतो मला विशेष मान, स्त्रियांना देतो मी अखंड सौभाग्य.

0: याचं दान, तर ओळखा पाहू मी कोण?
1: भाऊ, हुमान खूप सोपं विचारलेस बर का, कारण याच्यासाठी क्ल्यू द्यायची सुद्धा काहीही गरज नाहीये
0: नेहमीप्रमाणे.
1: पण हुमान मी पुन्हा एकदा सांगते.
0: नक्कीच.
1: ऑक्सिजन निर्मितीचं मी आहे आगार, पशुपक्ष्यांच्या आहार विहाराचं मी आहे सुंदर स्थान, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला मिळतो मला विशेष मान, स्त्रियांना देतो मी अखंड सौभाग्याचं दान, तर ओळखा पाहू मी कोण? तर मंडळी, या हुमानाचं उत्तर आपण आमच्यापर्यंत लवकरात लवकर लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे,
0: रामराम पाहुण, किसानवाणी विभाग, द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिन 416003.
1: तेव्हा मंडळी, तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय आमच्यापर्यंत लवकरात लवकर लिहून पाठवा, कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
0: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार. रामराम पाहुण हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. सहभाग रश्मी कुंभार आणि अंजर मुजावर. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये शोभिवंत माशांच्या संगोपनाच्या पद्धती याविषयी आपण माहिती ऐकू शकाल. हा या माहितीचा दुसरा भाग असेल. तर उद्या संध्याकाळी 7:30 आपल्या शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे आवड कळवलेल्या गीतांचा कार्यक्रम शेतकऱ्यांची आवड हा आपण ऐकू शकाल माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तेव्हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरचे शेतीविषयक कार्यक्रम आपण जरूर ऐका, पण आता मात्र आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. मंडळी हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:05 आपण ऐकणार आहोत मराठीतून बातम्या.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या

खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत

0: मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित

0: शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथं ही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 8:14 आणि 50 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम. लोकसंगीताच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया पोवाडा, शिवप्रभूचे गातो गुणगान. पोवाड्याचे गायक आहेत सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचयिते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ऐकूया पोवाडा.

हाल काय? शेतकऱ्यांना कुठल्या अवजारांची कमतरता आहे याची विचारपूस करत आहे. त्यांच्या झोपडीमध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मासाहेब आणि शिवाजीराजे खायला लागलेले आहे. आणि याच मावळ प्रांतामधले भील राऊशी कोळी वडार मुसलमानाचे पोहरं शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत. आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

राजांचं शिक्षण चालू झालेलं आहे आणि एक दिवस राजांच्या बरोबर असणारी बाल सौंगडी 10-10, 12-12 वर्षाची हे पोरं हे म्हणत आहे की राजे आज आपण फेरफटक्याला जाऊया आणि राजे कुठरी खाले राजे निघाले फेरफटक्याला राजे निघाले फेरफटक्याला रोहिणेश्वरी

आणि राजांची घोडदौड चालू झालेली आहे. राजे दौडाय लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400 साडेचारशे ही बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण मारलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. तोरण

कोंढाण्या पाठोपाठ कोंढाणा जिंकला, कोंढाण्या पाठोपाठ पुरंदर जिंकला, राजे किल्ल्यावर किल्ले, किल्ल्यावर किल्ले जिंकाई लागलेली आहे. आणि काय झालं म्हणा, शिवाजी राजे या रोहिणेश्वरमुळे परत फिरले असताना पुण्याकडे एका दरीतून अचानक राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा. राजाने घोडा थांबवला. इसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा. इसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळायला लागला, पाचा पाचा फेस मारून पटला गुडघ्याला लागलेला आहे, परत उठलेला आहे आणि परत उठत आहे. राजे राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला, राजेचे घट्ट पाय धरले आणि सांगितलं, राजा राजा तपलो रे राजा, मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी बांड पोरती भर दिवसा पाणुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर खाना खाल्ला, राजा तपलो. असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याचं. एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे.

राम राम पाटील, मी साजी आहे। अरे का आलास पाटील? शिवाजीराजांच्या कानावर तुमची कागाळी आली आहे म्हणून शिवाजीराजांनी तुम्हाला एशीपाशी बोलवलंय। अरे कोण राजा? अरे ज्याचा बाप आदिलशहाच्या दरबारामध्ये मुजरे करतो त्याचा मुलगा राजा। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणाव। नामधारी राजा आहे, अजून तुझी नाळ वाढली नाही, ओट पिळा तर दूध निघेल। पाटील तोंड सांभाळून बोला। अरे जा। इसाजी तसाच पाठीबाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तानाजी, राजे पाटील मगरूर आहे। काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाढली नाही, ओट पिळा तर दूध घेल। तानाजी माणूसरे बाजून उभे होते। तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वळ्या हे साजी। अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय? पाटलांना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितलं, एसाजी तानाजी, एसाजीनं केले ते बरोबर आहे। बाबा आपलं नाव? रामजी। आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी। एसाजी रामजीला घोड्यावर घ्या, निघा आमच्या बरोबर। आणि राजे निघालेले। राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा।

त्या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे. या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी हयात, माझी मुलं बाळ, माझ्या माता भगिनी नाही. या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे. या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकडे न जाता घोड्याच्या पागेकडे गेल्याने सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माझ

चोरीची भराची वेळ. रांजेगाव गाड झोपी गेलेलं होतं. त्या रांजेगावाला दोन ईशा होती, तिथं पहारेकरी होती. ईसाजीनं काय केलं, पहारेकऱ्यानं धरलं, तोंडात बोळा कुंबला बांधून ठेवलं. गावात प्रवेश केला, रांजेगाव झोपी गेलेला. ईसाजीनं विचार केला, गाव पाटलाच आहे. आता आपण जर पाटलाच्या वाड्यावर गेलो, पाटला

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे माँसाहेबांच्या दर्शनासाठी आले. माँसाहेबांचं दर्शन घेत असताना माँसाहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज माँसाहेबांना वेगळाच वाटत होता. आणि माँसाहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केला नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? माँसाहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? माँसाहेब दरबारी चला कळेल तुम्हाला. येते बाबा, जिजाऊ माँसाहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम माँसाहेब. प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी, हाच का तो राजे? राजे, याच ठिकाणी माझ्या मुलीची आवृत्ती राजा, याला जिवंत ठेवू नका. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का? माँसाहेब, माँसाहेब मला न्याय होय. पाटील, आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जातील. माँसाहेब, पाटील, पाटील, तू जशी आता गायवाया करतोय त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केल्या नका. पाटील, पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. पण नीच, तुला तिची माया आली नाही. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काय झालं?

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात शिवप्रभूचे गातो गुणगान हा पोवाडा. गायक होते सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचयिते होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. श्रोतेव संध्याकाळचे 8:30 वाजतायत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पुढील कार्यक्रम भावधारा. भावधारा या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत राजा बढे, संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

राजा बढेंच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीत लिहिलंय भारत आंबे यांनी.

भारत आंबे यांनी लिहिलेल्या या कवितेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गायिका होत्या लता मंगेशकर. यानंतर ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत सुमन कल्याणपूर, गीतकार संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, या गीताच्या गायिका होत्या सुमन कल्याणपूर, संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून बातम्या संक्षेपित केल्या जातील. ऐकूया आपलं शेवटचं गीत. गायक आहेत पंडित भीमसेन जोशी, गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीत दिले राम फाटक यांनी.